स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 3 सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम साधनात पूर्ण भाव आणि तळमळ पाहिजे आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीनं दास्यत्वानं भक्ती केली दशरथानं पुत्राप्रमाणे देवाला मानलं भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावलं तर सर्व काम होतं हट्टी आणि व्यसनी माणसं एक प्रकारे चांगली त्यांचं मन त्यांना सांगत असतं की व्यसनापायी आपल्या मुलाबाळांचंही नुकसान होतंय पण आपलं व्यसन ते हट्टानं सोडत नाहीत आणि हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरं प्रेम येत नाही याचं कारण म्हणजे आपली दृष्टी चारही दिशांना फाकलेली असते ती प्रथम एकाग्र करावी थोडं करावं पण एकाकार होऊन करावं परमार्थ कंटाळवाणेपणानं करू नये आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडं लक्ष द्यावं परमात्मा पंढरपुरात आहे असं साधू संत म्हणत आले परंतु आपल्याला तो दगडच दिसतो हा दोष कोणाचा आपल्या भावनेचाच जशी भावना ठेवू तशी कृती होते भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडं नजर ठेवून वागावं साधनावर सतत जोर द्यावा तालासुरा वाचून प्रेम येत नाही असं थोडंच आहे मी ज्याच्या पुढं भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीनं म्हटलं म्हणजे झालं भगवंताचाच मी आहे असं म्हणून घ्यावं त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे करतो आहे ते मनापासून करतोय की नाही हे पाहावं झालं गेल्याचं दुःख करू नका उद्याची काळजी करू नका आणि आजचं अनुसंधानही चुकवू नका भगवंत साक्षात पुढं उभा आहे असं समजून नामस्मरण करावं प्रत्येक नामात भगवंत करता असं म्हणावं म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही लाभ हानीचं सुखदुःख न वाटणं ही खरी भक्तीची प्रगती आहे देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणं हेच खरं सीमोल्लंघन आहे जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तसंच जो माझ्या सुखाकरता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो 5 जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ. भगवंत आहे या भावनेपासून साधकानं सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
4: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

अष्ट दास बौद्ध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 246 दशक 19 समास 10 विवेक लक्षण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। जिथे अखंड उपक्रम जिथे अखंड नाना विचार जिथे अखंड राजकारण तिथे हे सर्व मन घडवून आणत असतं। सृष्टीमध्ये जितके उत्तम गुण आहेत तितके निरूपण चालते। निरूपणाशिवाय क्षणही रिकामा जात नाही। चर्चा शंका प्रश्न उत्तर कोण खोटं कोण खरं नाना वक्तृत्व शास्त्र आधारावर नाना चर्चा होतात। भक्ती मार्ग विशद केला जातो उपासना मार्ग समजतो ज्ञान विचार अंतर्यामी स्थिरावतो। वैराग्याची खूप आवड असते उदास वृत्तीची गोडी असते भरपूर काम असते उदंड उपासना असते पण तरी सुद्धा वियोग अलिप्ततेचा योग येत नाही। प्रबंधाचे पाठंत प्रश्नांना समर्पक उत्तर नेमकं बोलून लोकांची अंतःकरणं शांत करावी। लोकांना त्याची खूप आवड निर्माण होते तिथे कोणाचं काही चालत नाही। समुदायाची गर्दी होते तरी कोणाचंही त्याचं आकलन होत नाही। उपासना करून पुढे पुढे ते न्यायचं भूमंडळी सगळीकडे ते आणायचं हे जाणत्या मंडळींचं काम आहे। जाणते लोक मात्र आढळत नाहीत काय करतो ते कळत नाही। नाना देशाचे नाना लोक येऊन जातात त्या सगळ्यांची मनधरणी करावी त्यात विवेक विचार भरावे। त्याच्यामध्ये दुःखी कष्ट झालेली आडमार्गात गेलेली असतात त्यांना शांत करावं सुखी करावं। किती लोक ते समजत नाही किती समुदाय ते समजत नाही सगळे लोक श्रवण मनामध्ये घालावे। फडातील लोकांना समजवावं गद्य पद्य सांगावं त्यांचं मन राखावं असा ज्याचा नियम आहे जो अखंड विवेक पाहतो त्यामुळे अविवेक होणार नाही। आपल्याला जितकं माहिती आहे तितकं हळूहळू शिकवावं जास्तीत जास्त लोकांना शहाणं करून सोडावं बरोबरीनं शिकवावं आडलं तर सांगत जावं निस्संदेहपणे शिकवायचं त्यांच्या शंका दूर करायच्या जे होईल ते आपण करायचं जे आपल्याकडून होत नाही ते इतर लोकांकडून करवून घ्यायचं। भगवत भजन विसरणं हा धर्म नव्हे आपण करायचं आणि करून घ्यायचं आपण पटवायचं आणि इतरांकडून पटवून द्यायचं आपण भजन मार्ग धरायचा आणि इतरांना धरायला लावायचा। जुन्या लोकांचा कंटाळा आला तर नूतन प्रांत धरला पाहिजे जितकं होईल तितकं करायचं आळस करायचं नाही। देहाचा अभ्यास म्हणजे शारीरिक कष्ट ते केले नाही म्हणजे मंत बुडाला त्यामुळे तातडीने नूतन लोकांना शहाणं करायचं। उपाधीमध्ये सापडायचं नाही पण उपाधीचा कंटाळा

पण करायचं नाही आणि काम चुकारपणा कोणाविषयी आळस उपयोगातला नाही. काम नासणार आहे ते नसतं, आपण वेड्यासारखं पाहतो. आळशी हृदय शून्य असतील तिथे काय करणार, धकाधकीचा मामला असतो. अशक्ताला तो काही सहन होत नाही, म्हणून नानाबुद्धी युक्ती शक्तिमान असेल त्याला शिकवाव्या. होईल तोपर्यंत व्याप करावा, व्याप नाही जमला तर उठून जावं, आनंदाने कुठेतरी फिरावं. उपाधीपासून सुटला की मग निस्पृहपणा वाढीला लागला, जिकडे अनुकूल तिकडे सावकाश चालला. कीर्ती पाहायला गेलं तर सुख नाही, सुख पाहिलं तर कीर्ती नाही, कुठेही गेलं तर काहीच नाही. एरवी काय राहतं, होणार तितकं होऊन जातं. प्राणी मात्र उगीच स्वतःला अशक्त दुर्बळ समजत असतो. आधीच त्याने चिवटपणा प्रयत्न सोडला, मध्येच धैर्य सोडलं तर संसाराला शेवटपर्यंत कसं नेता येईल. संसार हा मुळीच नासका नाही, तो विवेकपूर्वक नीट नेटका करावा. नीट नेटका केला की फिका होत जातो, अनाकर्षक होत जातो, असा त्याचा स्वभाव आहे हे पाहिल्यावर मनाच्या लक्षात येतं. पण अनेकांना धीर धरवत नाही. धीर सोडल्यावर काय होतं, सगळं सहन करावं लागतं. नाना बुद्धी नाना मत हे सगळं शहाणा माणूस जाणतो. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास दशम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. विघ्नांवर स्वार होऊन विघ्नांचा विनाश करणारा, भक्तांना अभय देऊन वरप्रदान करणारा, सर्व देवांना प्रिय असणारा, अखिल जगाचं हित साधणारा, नागराजाप्रमाणे वलयांकित मुखकमल असणारा आणि उत्तम स्वरघोषांनी विभूषित असणारा हा श्री सिद्धिविनायक. या शिवगौरीसुत श्री मयुरेश्वराला आम्ही विनम्र वंदन करतो आहोत. चला तर ऐकूया कमलाकर भागवत यांच्या स्वरसाजामध्ये सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे श्री मयुरेश्वर गीत. वसे मोरगावी मयुरेश्वर.

श्रद्धे हो, रंगपंचमी दिवशी आपल्या चांगल्या कपड्यावर कोणी रंग टाकणार असेल तर आपण देखील नको रे नको रंग फेकू, नको रे बाबा माझ्या अंगावर नको रंग टाकू अशी विनवणी करतो. मग आता जी गवळण आपण ऐकणार आहोत, या गवळणीमध्ये तर राधिकेनं जरीबुट्टीची चोळी घातलेली आहे आणि खट्याळ कृष्णाच्या हाती गुलाबी रंगानं भरलेली झारी आहे. त्या खट्याळ कान्ह्याची रंग फेकण्याची ही उर्मी बघून राधिका म्हणते, देवा तुझी बुद्धी मला कठीण वाटते रे बाबा. चला तर आता ऐकूया सुशीला टेंबे यांनी गायलेली ही पारंपरिक गवळण. संगीतकार जी एन पुरोहित. नको रे कृष्णा रंग फेकू चुनडी भी जते मध्यरात्री चांदणे आता.

श्रोते हो, एकीकडं देवाधर्माचं सोंगढोंग करून दुसरीकडं अवगुणांचं वर्तन करणारी अनेक जण आहेत. त्यांच्यामध्ये काही सुधारणा व्हावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जीवनभर आपल्या खंजरी गीतांद्वारे समाज प्रबोधन केलं आहे. ऐकूया तर आता असंच हे खंजरी गीत, दिमडी गीत. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो.

श्रोते हो, निस्सीम भक्ती केवळ संतच जाणतात आणि केवळ संतांनाच ती साध्य होते. बाकीच्यांचं वागणं हे स्वतःच्या सोयीनुसार, बुद्धीनुसार आणि कुवतीनुसार सतत बदलत असतं. संतांना एवढा अधिकार त्यांच्या निस्सीम भक्तीद्वारे प्राप्त झालेला असतो की संत देवाला दूषणही देतात. हे केवळ संतांनाच शोभून दिसतं, आपल्याला नव्हे. आपण नेहमी संत चरित्र वाचावीत, संतांचे गुण अंगी बाणवण्याचा नित्य प्रयत्न करावा आणि संतांचे अभंग नित्य ऐकावेत. चला तर आता ऐकूया संत नामदेव महाराजांचा हा अभंग. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन नहोसी म्हणून जातो माघारा.

0: बरेतर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: बिल या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची पळी,
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
8: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 इतनी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वर संध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 3 सप्टेंबर 301 मध्ये जगातील सर्वात जुने आणि लहान प्रजासत्ताक राष्ट्र असणाऱ्या सॅन मरिनोची स्थापना झाली होती. 1916 स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली होती. आजच्याच दिवशी 1935 रोजी सर माल्कम यांनी ताशी 300 मैल वेगाने कार चालवून विक्रम केला होता. 1958 प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते शक्ती कपूर यांचा जन्म झाला होता. त्यासोबतच लोकप्रिय भारतीय चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय यांचा 1976 रोजी जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: कृषी संदेश
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो वाशिम जिल्ह्यात कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आज त्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे विशेषतः रबी हंगामात जो कांदा आहे तो लागवड केलेला कांदा लागवडीनुसार एप्रिल ते जून महिन्यापर्यंत काढणीस तयार होतो तर हे जे कांदा पिकाची काढणी आहे याच्या संदर्भामध्ये जे नियोजन राहील काढणीचं त्याच्या संदर्भात आपण उहापोह करणार आहोत विशेषतः रबी हंगामात लागवड केलेला जो कांदा आहे तो जसं मी म्हटलं एप्रिल ते जून महिन्यामध्ये काढणीस तयार होतो त्यापैकी बराचसा कांदा वेळेवर पेरणी होत असल्यानं मे महिन्यात काढणीसाठी तयार होतो साठवणूक कांदा दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीनं कांद्याची काढणी जी आहे ती योग्य वेळी करणं महत्त्वाचं असतं त्यासाठी कांदा पक्व होण्याची लक्षणं ओळखली पाहिजे कांदा पक्व होऊ लागला की नवीन पात येण्याचे थांबतं पातीतील अन्नरस जो आहे तो गड्ड्यात उतरून गड्डा वजनदार व घट्ट होऊ लागतो पातीचा हिरवा रंग जाऊन ती पिवळसर दिसू लागते याच सुमारास गड्ड्याच्या वरचा पातीचा जो जाडसर भाग आहे तो मऊ पडून आपोआप वाकून पात कोलमडते यालाच मानमोजणे असंही आपण म्हणतो याच वेळेस कांद्याच्या बुडाशी असलेलीमुळे सुकून त्याची जमिनीची पकड सैल पडू लागते असे असले तरी शेतातील सर्वच कांद्याच्या माना एकाच वेळी पडतील असं काही नाही मात्र साधारणपणे 50% कांद्याच्या माना मोडल्यानंतर कांदा काढणी सुरुवात करावी आणि वेळेवर काढणी केलेला कांदा असा जो कांदा आहे तो साठवणूक चांगला टिकतो आणि अनेक शेतकरी कांद्याची पात हिरवीगार असतानाच काढणी करतात आणि त्यामुळे काय होतं की असा अपरिपूर्ण कांदा जो आहे तो साठवणी टिकत नाही शेतातून काढलेल्या कांद्यात पाण्याचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 85-90% असतं त्यामुळे तो तसाच साठवणुकीसाठी योग्य ठरत नाही विशेषतः वरच्या पापुत्र्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून त्याला योग्य पद्धतीनं आपण सुकवलं पाहिजे काढणी केल्यानंतर कांदे पात व मुळासकट शेतात ओळीनं पसरवायची मागच्या ओळीतील कांद्याच्या पातीनं पुढच्या ओळीतील कांदे झाकून काढायचे असं केल्यामुळे काय होतं की कांदे उन्हात खराब न होता त्यातील पाण्याचा अंशही कमी होतो व कांद्याचा वरील पापुत्रा सुकून त्याला आकर्षक रंग येतो आणि कांदे कोरडे व घट्ट होतात शेतात पातीसह 3-4 दिवस कांदा सुकवल्याच्या नंतर 3-4 सेंटीमीटर मान ठेवून कांद्याची कापणी करावी तर ह्या छोट्या बाबी आहेत या संदर्भामधलं हे जे मूलभूत तंत्रज्ञान आहे हे आपण पहिले अवगत करा आणि अधिक माहितीकरता कृषी विज्ञान केंद्राचे जे विषयविशेषज्ञ आहेत करडा येथील उद्यान विद्याशाखेचे विषयविशेषज्ञ यांच्याशी संपर्क करा म्हणजे काय होईल की कांद्याचं जे पीक आहे ते योग्य पद्धतीने काढणी केली तर आपला होणारं नुकसान टळेल आणि आपला आर्थिक फायदा होईल नमस्कार
3: कृषी संदेश

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
2: शेतकरी बंधूंनो, आज आपण खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या प्रमुख पिकांवरील मुख्य रोगांचे नियंत्रण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेऊया. खरीपातील जे प्रमुख पीक आहे भात, यावर साधारणपणे करपा आणि पर्णकर्पा असे रोग येतात. करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झा कोनाझोल 5% EC 20 mL/10 L पाण्यात घेऊन त्यामध्ये 10 mL स्टिकर मिसळून हे भात पिकावर फवारावे. तसेच पर्णकर्पा या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनझॉल 25% EC 6.5 mL/10 L पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये 10 mL स्टिकर मिसळून याची फवारणी आपण पर्णकर्पा रोगाच्या नियंत्रणासाठी भात पिकावर करणं गरजेचं आहे. सोयाबीन या पिकावर येणाऱ्या तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी क्रिसॉक्झिम मिथाईल 44.3% SC 10 mL/10 L पाण्यातून 15 दिवसाच्या अंतराने 1-2 फवारण्या घ्याव्यात. सोयाबीनमधील बुंदा सड किंवा कॉलर रॉट या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन या पिकावरील पिवळा मोजाक या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील रोगट झाडे उपटून नष्ट करण्याबरोबरच पांढऱ्या माशीचं नियंत्रण करावं. त्यासाठी शेतामध्ये 15-20 पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टरी लावावेत. भुईमुगावरील टिक्का आणि तांबेरा या रोगाच्या नियंत्रणासाठी फ्लुबेंडॅमाइड 3.5% हेक्झाकोनाझोल 5% WG 25 g/10 L पाण्यात मिसळून फवारावे. तुरीच्या वांज रोगाच्या नियंत्रणासाठी प्रथमतः रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रसार हा कोळी या कीटकामार्फत होतो, त्यासाठी कोळीनाशक कीडनाशकाची फवारणी करावी. ज्वारीच्या पानावरील ठिपके किंवा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 75% WP 25 g किंवा झायनेब 75% WP 25 g 10 L पाणी या प्रमाणात पिकावर फवारावे.
0: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
9: हे गीत आपण ऐकणार आहोत धनदौलत या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात। मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता ऐकूया आग या चित्रपटामधलं गीत. बेजात लखनवी यांची ही शब्दरचना ऐकूया शमशाद बेगम यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम गांगुली यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
3: कार्यक्रमात आता ऐकूया कालापत्थर या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हे भक्तिगीत रचना ऐकणार आहोत सुहाग या चित्रपटामधले, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल

पे रंगत है, दिल में मोहब्बत है, क्या जिसमें औरत है, बस जन्नत।

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
0: हेमलता आणि येसुदास यांच्या आवाजामध्ये ख्वाब या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आग और दाग या चित्रपटामधलं. हे गीत आहे SH बिहारी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे N दत्ता यांनी.

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं बावरजी या चित्रपटामधलं। ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची, संगीतकार मदन मोहन।

0: विजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरो
3: कॉम्प्लेक्स आणि हरिहरन यांनी गायलेलं इतिहास या चित्रपटामधलं समीर यांचं गीत संगीतकार दिलीप सेन आणि समीर सेन

हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी.

0: कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हात की सफाई या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: आणि हे गीत ऐकणार आहोत खानदान या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे नक्षलाल पुरी यांची आणि संगीतकार खय्याम.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. चित्रपट गीत गाता चल.

0: सब कुछ
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
3: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
4: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जंगल में मंगल या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे हजरत जयपुरी आणि नीरज यांचं गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बरखा बहार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: या मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत, शब्दरचना जाननिसार अख्तर यांची, संगीतकार ओ पी नय्यर आणि चित्रपट आहे छुमंतर.
2: अरे ये कौन गा रहा है?
3: बैजू. दिल धड़क उठता है इसकी आवाज से.
2: कौन है ये?
3: बैजू बारा.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं हर हर गंगे या चित्रपटामधलं भरत व्यास यांचं गीत. गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ज्योती या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहरी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: चित्रपटामधलं गीत मुकेश आणि गीता दत्त यांनी गायलेलं. गीतकार केदार शर्मा, संगीतकार रोशन.
3: ये तस्वीर तो मेरी है.
4: नहीं, ये तस्की है, हमेशा मेरे ख्यालों में आता है. और इससे मैं कहती हूँ

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स महेंद्र कपूर यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत बलिदान या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बनफुल या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, ब्लॅकमेल या चित्रपटामधलं. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: लाईटिंगचं बिल, या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांचं गीत सौभाग्यकांक्षिणी या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकणार आहोत बाळकराम आणि सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या मालक या चित्रपटामधलं हे गीत आहे एस ए शुक्ल यांचं. संगीत दिलं आहे सेहल वाटकर यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. गीत ऐकूया जुनं ते सोनं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीझन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत, भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: रसिकांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 3 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. इराणमध्ये स्पष्ट नेतृत्व नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. नव्याने झालेल्या अमेरिकी लष्करी कारवाईनंतर इराणमध्ये स्पष्ट नेतृत्व नसल्याचे दिसत नाही. तसेच इराणची सशस्त्र सेना पूर्वीच्या तुलनेत अत्यंत कमी ताकदीची राहिली आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिला. इराणबरोबरच्या चर्चांना स्थगिती आणि ताज्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणचे नेतृत्व कोण करत आहे असा प्रश्न विचारण्यात आला असता ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली. त्यांना खरेच माहीत नाही, माझ्या मते नेता कोण आहे हे त्यांनाच माहीत नाही, असे ट्रम्प म्हणाले. तेथे कट्टरपंथी आहेत, पण लष्करी दृष्टिकोनातून ते संपवले गेले आहेत, कारण त्यांची सेना आता पूर्वीच्या तुलनेत केवळ 1 अंश राहिली आहे. ट्रम्प यांनी इराणला तीव्र आर्थिक आणि लष्करी दबावाचा सामना करणारे अपयशी राष्ट्र असे संबोधले. त्यांच्याकडे 350% महागाई आहे, त्यांचे चलन नाही, ते आपल्या सैनिकांना वेतन देत नाही, त्यांचे बहुतांश नेते मृत पावलेले आहेत, त्यांचे नौदल संपले आहे, त्यांचे हवाई दल संपले आहे, त्यांची टेहाळणी उपकरणे जवळजवळ पूर्णपणे संपली आहेत, असे ट्रम्प म्हणाले. आता वळूया पुढील बातमीकडे. पंतप्रधानांचे पाकला खडे बोल, दुटप्पी धोरणाला थारा नसल्याचा इशारा. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. दहशतवादाचे संपूर्ण जाळे आणि त्याला होणारा वित्त पुरवठा उद्ध्वस्त करण्यासाठी SCOच्या सदस्य देशांनी एकजुटीने काम केले पाहिजे. या धोरणाचा सामना करताना दुटप्पी धोरणाला कोणताही वाव असू शकत नाही, असा इशारा मोदी यांनी दिला. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या CEOच्या वार्षिक शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले, जगातील सर्व युद्धे आणि संघर्ष हे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले पाहिजे. रणांगणावर कोणताही तोडगा निघू शकणार नाही. बाजारपेठांना जोडणाऱ्या, व्यापार सुलभ करणाऱ्या आणि विकासासाठी नवे मार्ग खुले करणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे. मात्र दळणवळणाचे प्रकल्प राबवताना सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता वळूया पुढील बातमीकडे. साखरेच्या दरात घसरण, सप्टेंबरसाठी केंद्राकडून 13 लाख टन कोटा. गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या साखरेच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. नाशिकमध्ये किरकोळ बाजारात साखरेचा दर मंगळवारी 60 ते 61 रुपये प्रति किलो झाला आहे. मागील आठवड्यात हाच दर 70 रुपयांच्या आसपास होता, त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना साखरेच्या दरात मोठा दिलासा मिळाला आहे. साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यातील देशांतर्गत बाजाराकरिता 13 लाख टन साखरेचा कोटा मंजूर केला आहे. बाजारात साखरेचा पुरवठा वाढण्यास सुरुवात झाल्याने दरावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. याशिवाय साखरेच्या मागणीतही काही प्रमाणात घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने अतिरिक्त कोटा उपलब्ध करून दिल्याने बाजारातील तुटवड्याची स्थिती काही प्रमाणात कमी झाली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. गुणवंतांचा गुणगौरव सोहळा, नाशिकरोड लाडशाखीय वाणी मित्र मंडळ आयोजित गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी कदम लॉन्स नाशिक रोड येथे पार पडला. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर कला क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थी तसेच विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मंडळामार्फत भरघोस बक्षिसे देण्यात आली. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 भाग्यवान महिलांना गौरवण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पंख स्वप्नांचे या लघु नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर निवडीविषयी उत्तम मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर वाणी समाजातील वयवर्ष 30 च्या आतील वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च शिक्षित उद्योजकांनी व्यवसायाशी निगडीत विविध प्रश्नांच्या माध्यमातून सुसंवाद साधला. मुळात वाणी समाजाचा पिंड हा उद्योजकतेचाच असून कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अविरत कठोर प्रयत्न तसेच प्रयत्नात सातत्य हा यशाचा मंत्र या उद्योजकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाडशाखीय वाणी मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री निलेशजी देशपुते तसेच प्रमुख पाहुणे श्री गिरीशजी मालपुरे यासोबतच इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शशिकांतजी अमृतकर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ सुजाता संजय येवले यांनी केले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे नंदिनी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो.

0: तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटावरलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया शेजारी या चित्रपटामधलं. जयश्री यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले, अमर शेख आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैजयंता या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

सुखी आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून, दूरपणा तर तुम्ही जावेला हात।

0: एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: ट्रॅफिक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दी माडगुळकर यांचा आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात सांगते ऐका. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जगदीश खेबुडकर यांचा केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं ऐकूया. सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजातलं हे गीत, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको।
1: नमस्कार सिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 49। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं। संगीत भूषण पंडित राम मराठे यांचं संपूर्ण नाव रामचंद्र पुरुषोत्तम मराठे। तळपत्या सूर्यासारखा तेजस्वी सूर, लयदार बुद्धिनिष्ठ बढत आणि परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन ठेवणारी चपळ आणि गुंतागुंतीची तान अशी वैशिष्ट्यपूर्ण ख्याल गायकी सहजपणे सादर करणारे प्रतिभाशाली गायक संगीतकार संगीत भूषण पंडित राम मराठे। गाण्याची मनस्वी आवड आणि वडिलांची प्रबळ इच्छा यामुळे गाण्यासह अभिनयाची संधी त्यांना बालवयातच मिळाली। प्रभात कंपनीच्या 1938 सालच्या गोपाळकृष्ण या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी त्यांची निवड झाली। चित्रपटातील त्यांच्या सुरेल आवाजातली सर्व गाणी लोकप्रिय झाली। त्यांचा गाजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे माणूस, ज्यामध्ये शांता हुबळीकर यांच्याबरोबर चहावाला रामू ही त्यांची भूमिका होती। त्यांनी अनेक संगीत नाटकात प्रमुख भूमिका केल्या। राम मराठे चतुरस्त्र गवय्या होते। महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या ग्वालियर, आग्रा, किराणा, जयपूर या सर्व चारही प्रमुख संगीत घराण्यांची गाणी त्यांनी आत्मसात केली होती। महाराष्ट्रात रुजल्या गेलेल्या या चारही घराण्यांचे संस्कार राम मराठे यांच्या गायकीवर झाले होते। त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक जोड राग गायचे। मंडळी, संगीत नाटक सुरू होण्यापूर्वी गायलं जाणारं गीत म्हणजे नांदी। नांदीला मंगलाचरण किंवा सूचक पद असंही म्हणतात। हे आशीर्वादात्मक श्लोक असतात जे नाटक सुरू होण्यापूर्वी सूत्रधार आणि नटी सादर करत असतात। ही नांदी साधारणपणे ऑर्गन आणि तबला या वाद्यांच्या आधारे गायली जाते। रसिक हो, नाटकाच्या 2 घंटा झालेल्या आहेत। फुटलाईटचा प्रकाश पडद्यावर झेपावलेला आहे। नाटकातल्या पात्रांच्या पायांच्या हालचाली पडदा आणि रंगमंच यांच्या फटीतून दिसत आहेत। तबल्याची मनधरणी झालेली आहे। उदा धुपाच्या सुगंधी वातावरणात नांदीचा सूर आपल्या मनाचा वेध घेत आहे।

या रसिकमान्य नांदीनंतर आजच्या आपल्या नाट्यगीतांच्या मैफिलीची सुरुवात करूया. संगीतकार पंडित राम मराठे यांनी राग खमाज या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या संगीत मेघमल्हार या नाटकातल्या एका पदानं. पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे पद लिहिलं आहे नाटककार विद्याधर गोखले यांनी. धीर धरी धीर धरी जागृत गिरीधारी, तारी तसे भावी कास तोच चक्रधारी, ही आहे एक भक्तिपर संगीत रचना ज्यात श्रीकृष्णाच्या गिरीधारी या रूपाचं आणि त्याच्या गुणांचं वर्णन आहे. हे नाट्यपद म्हणजे भक्ती, आर्तता, आत्मार्पण आणि अंतर्मनातल्या श्रीकृष्णाच्या प्रति जागृत श्रद्धेचं प्रतीक आहे. ऐकूया गिरीधारी कृष्णाची भक्तिभावनेने ओथंबलेली आळवणी करणारं एक नाट्यपद.

यानंतर ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं डॉक्टर सुमन माटे यांनी बहारदारपणे गायलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं एक नाट्यपद. संगीत मदनाची मंजिरी हे नाटक शेक्सपियर यांच्या ट्वेल्थ नाईट या विख्यात नाट्याच्या आधारे लिहिलं गेलं. संगीत मदनाची मंजिरी या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 27 मार्च 1965 रोजी नाट्यसंपदा मुंबई या नाट्यसंस्थेतर्फे सादर झाला. या पदाच्या गायिका डॉक्टर सुमन गणेश माटे या संगीत निपुण नाट्यप्रवीण सुविद्य सुसंस्कृत कलावती. त्यांनी आपलं सारं आयुष्य कलेच्या आराधनेतच व्यतीत केलं. डॉक्टर सुमन माटे या एक आयुर्वेद उपचारतज्ञ डॉक्टर होत्या. मात्र त्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय त्यांची खरी ओळख आहे ती एक निपुण गायिका अभिनेत्री दिग्दर्शिका आणि गुरु म्हणून. भावगीतं संगीत नाटकं शास्त्रीय संगीत अभिनय दिग्दर्शन अशा सर्व माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या कलारसिकांची जवळपास 80 वर्ष सेवा केली. संगीतकार बाळ माटे त्यांचे चुलत बंधू. त्यांनी दोघांनी मिळून वीणा भक्तिगीत मंडळ या नावाने पहिले भजनी मंडळ स्थापन केलं होतं. गीत रामायणाच्या मूळ आवृत्तीमधील राम जन्मलाग सखी राम जन्मला हे गीत सुमन माटे यांनी गायलं होतं. श्रोते हो ऐकूया सुगम रागदारीचे अन रंगभऱ्या अनुरागाचे विभ्रम करीत रसिकांना एका मनोरंजक मुग्ध वातावरणात घेऊन जाणारी एक प्रहसनात्मक नाट्यरचना. शृंगार रस इथं उत्कटतेने खुलतो. या नाट्यपदात तो अत्युच्च वाङ्मयीन सौंदर्याने आणि संयमाने मांडला आहे. गायिका सुमन माटे यांनी अत्यंत सुंदर आणि सुगंधित गायकीने हे गीत सादर केलं आहे. स्वरांची नितळता उच्चारांची स्पष्टता आणि लयीचा प्रवाह हे सगळं मिळून रसिकांना एक परिपूर्ण अनुभव देतं हे गाणं. या पदातील प्रेमाच्या भावना साक्षात झंकारासारख्या आहेत. शब्द सूर आणि लय या तिघांनी मिळून मंजिरीच्या मनोभूमीचा एक प्राजक्त वृक्ष उभा केला आहे या पदात. हे गीत केवळ शारीरिक सौंदर्याचं वर्णन करत नाही तर अनंग म्हणजे अंग नसलेला कामदेव आणि मदन मंजिरी या प्रतिमा वापरून ते प्रेमाच्या सूक्ष्म आणि आध्यात्मिक सौंदर्याची अनुभूती देतं. मंजिरीला तिच्या प्रियाचे सौंदर्य बाह्य रूपात दिसत असलं तरी तिचं मन त्या सौंदर्याच्या सूक्ष्म शक्तीला त्या मोहकते मागच्या दैवी तत्वाला अनुभवतंय. हे गीत म्हणजे मराठी नाट्यसंगीतातील शृंगाराचं एक कोमलतम आणि उन्नतम दर्शन आहे जिथं सौंदर्य फुलासारखं उमलतं आणि प्रेम स्पर्श न होता हृदयात झंकारतं. अंग अंग तव अनंग खुलवी मदन मंजिरी देवदूत याची तात सुखद संग माधुरी. या नाट्यपदाच्या दुसऱ्या अंतर्यातील तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार या ओळीची संगीतकार राम मराठे यांनी केलेली स्वररचना गायिका सुमन माटे यांनी वैविध्यपूर्ण प्रकारे रंगून गायली आहे. चला रसिक हो आपणही आस्वाद घेऊया.

मंडळी, संगीत रंगात रंगला श्रीरंग हे योगिनी जोगळेकर यांचं पहिलंच नाटक. संगीतकाराच्या जीवनावरील या नाटकाचा संगीत हाच आत्मा आहे. या नाटकात भक्ती, प्रेम आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आहे. या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 4 जानेवारी 1970 रोजी ललित कला दर्शन मुंबई या संस्थेतर्फे सादर झाला. रंगात रंगला श्रीरंग म्हणजे श्रीकृष्णाचे रूप आणि त्याच्या व्यक्तिमत्वात रंगून जाणं. हे गीत भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत संबंधाचं प्रतीक आहे. भक्ताच्या प्रेमाने भगवंतही रंगून जातो हे या गीतातून प्रतीत होतं. हे गाणं केवळ भक्तिरसाचं नव्हे तर आत्मसमर्पणाचंही प्रतीक आहे. संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातील या पुढच्या गीतातील भक्त श्रीकृष्णाच्या मुरलीच्या ध्वनीने मोहित होतो आणि त्याच्या प्रेमात रंगून जातो. श्रीकृष्णाच्या त्या मधुर बासरीचे स्वर ऐकताच भक्ताच्या मनात एक अद्वितीय भावना निर्माण होते. श्रीकृष्ण स्वतः आपल्या भक्तांच्या प्रेमात रंगून जातो हे या गाण्यातून सूचित होतं. या नाटकातील गाणी भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली असून कीर्ती शिलेदार यांच्या सुमधुर आवाजाने त्यांना विशेष उंची मिळाली आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता आणि अभिव्यक्तीने या गीताला अधिकच गोडवा प्राप्त झाला आहे. कीर्ती शिलेदार यांची सुमधुर आणि भक्तिरसाने ओतप्रोत असलेली गायकी या गाण्याला एक अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय स्वरूप देते. त्यांच्या आवाजात नाजुकता आणि गोडवा आहे जो या गाण्याच्या भावभावनांना एका उंचीवर नेतो. योगिनी जोगळेकर यांच्या शब्दांची गोडी आणि कीर्ती शिलेदार यांच्या गायकीची भावपूर्णता यामुळे हे गीत श्रोत्यांच्या मनात घर करतं. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेलं, कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं योगिनी जोगळेकर यांचं संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं हे नाट्य भक्ती गीत. हरीची ऐकताच मुरली, राधिका राधिकान उरली. बासरीच्या मधुर स्वराने होणारी गाण्याची सुरुवात आणि त्यानंतरचा तारसप्तकात येणारा कीर्ती शिलेदार यांचा अतिशय गोड आणि लवचिक आवाज आणि मनस्वी तान मनाला एकदम प्रसन्न करते. ऐकूया.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीत भूषण पंडित राम मराठे यांनी राग गौड मल्हार या रागात स्वरबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं संगीत मेघ मल्हार या नाटकातलं पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं एक सुंदर नाट्यपद. संगीत मेघ मल्हार या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग

दिनांक 13 ऑगस्ट 1967 रोजी नाट्यमंदिर मुंबई या संस्थेमार्फत सादर झाला. श्रोते हो, हे गाणं अत्यंत भावपूर्ण असून त्यात शृंगार रस आणि माधुर्याचं दर्शन होतं. हे गाणं एक प्रकारे प्रेमाची अभिव्यक्ती आहे, जिथं एक प्रेमी त्याच्या प्रियेच्या रूपात दंग झाला आहे. त्रिताल या तालातल्या आणि गौड मल्हार या रागातल्या या छोट्याशा पदाला संगीतकार राम मराठे आणि गायक वसंतराव देशपांडे यांनी खूपच सुंदर खुलवलं आहे. कुलजार नार ही मधुबाला, तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला. ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीत. रसिक हो, नाट्यगीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यातलं हे आहे एक भक्तिरसाने भरलेलं पद, ज्यात शिवशंकराच्या डमरूचा उल्लेख करून त्यांच्या दिव्य शक्तीचे आणि महानतेचे शब्दचित्रण केलं आहे. शिवशंकरांचा डमरू वाजत असताना ब्रह्मांडाच्या लय आणि रचनेत एक दिव्य अनुग्रह असतो, जो प्रत्येकाच्या हृदयाला शांती आणि आत्मशुद्धतेच्या मार्गावर नेतो. शिवाचा डमरू संहारक शक्तीचा प्रतीक आहे. डमरूच्या आवाजाचा ध्वनी ब्रह्मांडात आणि प्रत्येक जीवाच्या अस्तित्वात गुंजत आहे. गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी हे नाट्यपद एका गोड लयीत सादर केलं आहे, ज्यात भक्ताची भावना, शिवाचा महिमा आणि डमरूच्या आवाजाची दिव्यता व्यक्त केली आहे. गायनाची लय अत्यंत रसपूर्ण आहे, ज्यामुळे भक्तीचे आणि तात्विकतेचे गहन अनुभव श्रोते अनुभवतात. गाण्याच्या शब्द, संगीत आणि गायकीमध्ये भक्तिरस आणि शांतीची गोड अनुभूती आहे. डॉक्टर ज्योत्स्ना मोहिले राव यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली होती, तर संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी SNDT विद्यापीठात संगीताच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. त्या जयपूर ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका होत्या. त्यांनी मानापमान, सौभद्र, संत सखू, मंदार माला, हे बंध रेशमाचे अशा अनेक संगीत नाटकांमध्ये कामे केली. संगीत मंदार माला या नाटकाच्या सुमारे 1000 प्रयोगात त्यांनी राम मराठे यांच्यासोबत त्यांच्या शिष्येची भूमिका केली. हे संपूर्ण नाट्यपद आहे हिंदी उर्दू भाषेत. या गाण्याच्या जलद गतीमधील ज्योत्स्ना मोहिले यांचे आलाप खूपच छान असून आवर्जून ऐकण्याजोगे आहेत. हे त्यांचं सर्वाधिक गाजलेलं नाट्यपद आहे. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी राग तोडी या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं संगीत मंदार माला या नाटकातलं गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं हे पद.

श्रोते हो, यानंतर ऐकूया पारंपरिक नाट्यपदासारखं नसलेलं एक खूप सुरेख नाट्यपद. ही आहे एक उर्दू गझल. या गाण्यामध्ये बुलबुल या वाद्याचा फार छान वापर केला आहे, जो गाण्याचा गझलचा उत्तम माहोल तयार करतो. हे आहे संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी स्वरबद्ध केलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं सुमन माटे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं बहारदार नाट्यपद गझल. ये मौसम है रंगीन, ये रंगीन शाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम. ही गझल खरं तर एक प्रेमगीत आहे, पण या प्रेमगीताच्या आड कवीला काहीतरी वेगळंच सांगायचं असावं कदाचित. पाहण्याचा प्रयत्न करूया. हे गीत आहे ती आणि तो यांचं एक प्रेमगीत. या गाण्यातलं सनमने दिया जो मोहब्बत से जाम, या ठिकाणी कवीला अपेक्षित सनम म्हणजे परमेश्वर असावा. गाण्यात पुढे आलं आहे, ओ मीना कुमारी तुझे है कसम, पिला दे भुला दे ये दुनिया के गम. इथं मदिरेच्या पेल्यालाच मीनाकुमारीची उपमा दिलेली आहे कवीने. ही मदिरा कोणती? तर ती भक्तिरसाची मदिरा. ती पिऊन जगातल्या दुःखांचा विसर पडू दे अशी परमेश्वराला प्रार्थना करत असावा कवी. परमेश्वराच्या भेटीची असणारी ओढ या गीतातून व्यक्त होते. विद्याधर गोखले यांचं मराठी, उर्दू आणि संस्कृत या तीनही भाषांवर वर्चस्व होतं, त्यामुळे ही गझल किंवा नगमा ते अत्यंत प्रभावीपणे लिहू शकले. आणि हे उर्दू भाषेतलं पद एखाद्या कसलेल्या उर्दू शायरानं लिहिलं असावं असंच वाटतं. ऐकूया रसिको.

या संस्थेमार्फत सादर झाला. हे नाट्यपद म्हणजे भगवान शंकराची केवळ स्तुती नव्हे तर शिवशक्तीचा उत्कट आविष्कार आहे. यातून शिवाची विविध रूपं, त्याचा वैराग्य भाव, त्याचं संहारक नटराज रूप या प्रत्येक रूपामध्ये एक दैवी भाव जागवतो. त्रिताल या तालामध्ये आणि राग अहिर भैरव या रागामध्ये बद्ध असलेल्या या रचनेत संगीतकार आणि गायक राम मराठे यांनी गाण्याच्या शेवटी आपल्या सुंदर आलाप आणि ताना यांनी हे गाणं अधिकच खुलवलं आहे. राम मराठे यांच्या दमदार आणि वजनदार आवाजात हे पद श्रोत्याच्या हृदयात खोलवर आदर आणि भक्तिभाव निर्माण करते.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या सुवर्ण महोत्सवी भागात. याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या सुवर्ण

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत, भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
2: हे गीत ऐकूया रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम, सिडको, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्री आर एस डवरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता कार्यक्रम पशुधन मध्ये। शेतकरी बंधूंनो, आपण सर्व जाणता की जर आपल्याला आज विकास करायचा असेल, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतीबरोबर पशु जोडधंद्याची जोड लागते। आणि या जोडीमध्ये पशुपालनामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे त्याच्यावर येणारे रोग। आता हे रोग येऊच नाही याकरिता लसीकरणाची तंत्रज्ञान आपल्याला वापरता येतं। आता हे लसीकरण म्हणजे नेमकं काय आहे हे समजून सांगण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कराड येथील डॉक्टर रामटेके साहेब, जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहेत, ते आलेले आहेत आणि ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। तर मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि सोरणांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करतो। नमस्कार डॉक्टर साहेब।
1: नमस्कार।
0: हां डॉक्टर साहेब, आज शेतकऱ्यांना जर खरी उन्नती करायची असेल तर त्याला पशुची जोड लागते हे सर्वमान्य झालेलं आहे। परंतु आता जसं दुग्ध व्यवसायासाठी गाई किंवा म्हशीचं पालन आहे किंवा शेळी पालन जे करतात शेतकरी बंधू, तर याच्यामध्ये अनेक रोग त्यांच्यामध्ये होतात आणि ह्या रोगांमुळे त्यांचं अतोनात नुकसान होतं, प्रसंगी जनावरं दगावतात सुद्धा। तर मग ह्या सर्व बाबी आपल्याकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काळजीचं जर कारण असेल तर लसीकरणाबद्दलचं जे तंत्रज्ञान आहे ते आज आपण सर्वजण जाणून आहात किंवा आज आपलं ते कानावर पडत आहे, पण त्याच्यातलं शास्त्रीय तथ्य जे आहे म्हणजे नेमकं पशु लसीकरण म्हणजे काय आहे ते थोडं आम्हाला शेतकरी बंधूला सर्वप्रथम सांगा बरं।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये नेमकं पशु लसीकरण सांगायचं झाल्यास की आपण जी लस देत असतो जनावरांना, तर ती लस जनावराच्या शरीरात सोडल्यानंतर त्याचे प्रतिजैविक असतात ते जवळपास 15 दिवस त्याचे कार्य करत असतात आणि ते कार्य केल्यानंतर त्या लसीचा जनावराच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा इम्युनिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होत असते, अशा पद्धतीने आपण लसीकरण करत असतो।
0: तर डॉक्टर साहेब, अतिशय चांगली माहिती सांगितली आपण, परंतु आता जसं आपण गाई आहे, म्हशी आहे किंवा शेळ्यांमध्ये अनेक प्रकार, जसं तोंडखुरी पायखुरी हा जो एक विकार आहे पशुमधला त्याच्यामध्ये, तर हे सगळं होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये या लसीकरणाचे नेमके काय फायदे काय होतात, जसं विकार होतात किंवा आजार होतात तर नेमकं त्याच्यापासून काय काय फायदे होतात किंवा ज्याच्यामुळे लसीकरणामुळं हे फायदे आहेत आणि हे जर केलं नाही तर हे असे तोटे आहेत ज्याला असं म्हणतो आपण, तर नेमकं ते लसीकरणाचे काय फायदे आहेत ते थोडं आमच्या कानावर टाका
1: आपण। आपण लसीकरण याकरता करतो की ज्या यामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पाळीव प्राणी यामध्ये घटसर्प झालं, फऱ्या फाशी आंत्रविषार या साथीच्या रोगामुळे तडकाफडकी जनावरांचा मृत्यू होतो, या रोगाची लागण झाल्यावर उपचार करण्यास वेळ मिळत नाही, परिणामी मौल्यवान जनावरे दगावल्यास पशुपालकांचे फार मोठे नुकसान होते, याकरता आपण लसीकरण करायला पाहिजे।
0: बरे बरे बरे, अतिशय चांगलं सांगितलं आपण। तर डॉक्टर साहेब, पुढे असं सांगा की व लसीकरण करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का, आणि घ्यावी लागत असेल तर नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते, याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर आमच्या शेतकरी बंधूंना फार फायदेशीर राहील।
1: यामध्ये शेतकरी बंधूंना आपल्याला असं करता येईल की जे आपण लसीकरण करतो आणि जनावरांना जी लस देतो ही चांगल्या नामांकित कंपनीची असावी, लस खरेदी करताना त्यावरील औषध जी असते ती कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी, त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा, काही लसी उदाहरणार्थ जसं खुरी धनुर्वाद औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेवून आणल्यास व जनावरास देईपर्यंत बर्फातच ठेवल्यास बाहेर काढू नये, याचबरोबर घरी लस आल्यानंतर फ्रीज असेल तर लस फ्रीजमध्ये ठेवावी किंवा लस बाजारातून आणल्याबरोबर लगेच वापरून टाकावी।
0: बरं बरं बरं,
1: त्याचप्रमाणे लसीकरण हे निरोगी जनावरातच करावे, लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे। शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यातून उकळून निर्जंतुक करून घ्यावी, फोडलेल्या बाटलीत लस तशी साठवून पुन्हा वापरू नये, लस योग्य जागेत व योग्य मार्गाद्वारे घ्यावी, शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे।
0: बरं बरं, तर हे जे काही तुम्ही सांगितलं की लसीकरण करताना जर ह्या जर गोष्टी पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्या लसीकरणाचा खरा फायदा मिळू शकतो। तर डॉक्टर साहेब, आता जसं गाई म्हशीच्या बाबतीमध्ये लसीकरण करा म्हणतो आपण, तर हे जे गाई म्हशी आहेत याच्यामध्ये नेमकं कोणत्या साथीच्या रोगाकरता लसीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये कोणती लस द्यायला पाहिजे आणि कोणत्या महिन्यात ती द्यायला पाहिजे किंवा वेळ कोणती आहे त्या लसीकरणाची, विशेषतः गाई म्हशीमध्ये जे आजार होतात त्याच्याबद्दल जर सांगितलं तर फार चांगलं पाहिजे।
1: यामध्ये आपल्याला गाई म्हशीमध्ये सांगावं झाल्यास घटसर्प, फऱ्या, फाशी व ज्याला तोंडखुरी व पायखुरी म्हणतो हे रोग येतात। आता हे घटसर्प जे आहे ते एप्रिल व मे महिन्याच्या महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बर बर.
1: संकरित गाय व म्हशीत वर्षातून दोन वेळेस द्यावी.
0: बर.
1: त्याचप्रमाणे फऱ्या ही जी लस एप्रिल व मे महिन्यातून वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बर.
1: मे महिन्यात वर्षातून एक वेळेस या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच फाशी हा मे महिन्याच्या वर्षातून एक वेळेस.
0: बर बर.
1: आणि जे तोंडखुरी आणि पायखुरी म्हणतो तो ही जी लस आहे ही वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.
0: बर बर.
1: परंतु वर्षभर रोग प्रतिकारक शक्ती टिकवणारी लस दिल्यास वर्षातून एक वेळेस दिल्यास तरी चालेल.
0: बर बर बर. म्हणजे हे त्याच्यामध्ये काही महत्वाचे रोग आहेत.
1: महत्वाचे रोग आहेत.
0: आणि ज्या निर्देशित वेळा तुम्ही सांगितल्या त्यावेळेस जर त्याचं लसीकरण जर केलं तर ज्याला असं आपण म्हणतो की बाबा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असतो किंवा अतिशय योग्य बाब आहे. त्या अनुषंगाने त्याचा खरा लाभ आपल्याला मिळेल. डॉक्टर साहेब जसं तुम्ही गाई म्हशी बद्दल बोललात तसं शेळी आणि मेंढी आज बरेच शेतकरी शेळी पालनात वळलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आजार आपल्याला दिसतात आणि प्रसंगी शेळ्या दगावतात सुद्धा. तर मग या शेळी किंवा मेंढ्यामध्ये लसीकरणाचं जे आहे ते कोणत्या रोगाकरता नेमकं लसीकरण केलं जातं आणि ते कोणकोणत्या वेळी करायला पाहिजे हे थोडं सांगा बरं.
1: शेळ्या मेंढ्यामध्ये लसीकरण काळपुळी घटसर्प आंत्रविषार तोंडखुरी व पायखुरी देवी व फऱ्या या रोगाची आपण शेळ्यांमध्ये लसीकरण करत असतो.
0: बरोबर.
1: आता काळपुळी जे म्हणतो ते वर्षातून एकदा फेब्रुवारीमध्ये द्यावी.
0: बरोबर.
1: रोगग्रस्त भागामध्ये बघून.
0: हां.
1: घटसर्प आहे वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी. आंत्रविषारा जी आहे तर वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी. तोंडखुरी पायखुरी वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्चमध्ये द्यावी. देवी वर्षातून एकदा डिसेंबरमध्ये द्यावी. गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये.
0: बरोबर बरोबर.
1: आणि फऱ्या जी ही लस आहे वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी. अशा प्रकारे आपण शेळ्या मेंढ्यामध्ये ह्या लसी देऊ शकतो.
0: बरोबर. तर डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती आपण देऊन राहिलेला. परंतु काय होतं की लसीकरणापूर्वी पण आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळा आपल्याला लसीकरणानंतर सुद्धा अतिशय महत्वाच्या काही दक्षता घ्याव्या लागतात असं आमच्या कानावर आहे. तर नेमकं लसीकरणानंतर कोणत्या दक्षता आपण घेतल्या पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाक.
1: दक्षता अशा आहेत की आपण जेव्हा बैलांना लसीकरण नंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणेकरून त्यांच्या शरीरावर ताण पडणार नाही.
0: बर.
1: दुसरी गोष्ट उत्तम रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
0: बर.
1: तिसरी गोष्ट याच्यामध्ये लसीकरणानंतर जनावराचे अतिउष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे.
0: बर.
1: तसेच त्याची लांबवर वाहतूक टाळावी.
0: बर बर.
1: तसेच लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडू शकतात मात्र ते तात्कालीन व सौम्य स्वरूपाचे असतात.
0: बर बर बर बर.
1: या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे.
0: असं असं असं. म्हणजे ह्या सगळ्या जर आपण दक्षता घेतल्या तर लसीकरण खऱ्या रीतीने प्रभावी ठरू
1: शकतं.
0: डॉक्टर साहेब आता पहा लसीकरणाबाबतीत काही शंका सुद्धा बरेच शेतकरी विचारतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये अडचणी पण येत असतील. विशेषतः आता लसीकरणानंतर गाठी जनावरावर येतात असं बरेच शेतकरी बोलतात. तर हे खरं आहे का आणि नेमकं या शंकेबद्दल थोडंसं निरसन करावं.
1: बरोबर आहे. लसीकरण केल्यास गाठी येतात असे बरेचसे लोक बोलतात माझ्याकडे पण. तर घटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांच्या मानेवर गाठी येतात हे खरे. परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे अत्यंत चुकीचे आहे. गाठीमुळे प्राण्याचा जीव धोक्यात येत नाही. तसेच आता अनेक पशुपालकांना लसीची गाठ येते हे माहीत झाल्याने ते बाजारात जनावरांची खरेदी विक्री करताना गाठी दोष अथवा बट्टा मानत नाही. लस दिल्यानंतर त्या जागेवर हलकेसे चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीत कोमट पाण्याने शेकले तर गाठ दिरून जाते.
0: बरे बरे बरे. म्हणजे हे जे आहे तर हे म्हणजे गाठ अशी काही फार मोठी समस्या नाही.
1: समस्या नाही आहे.
0: त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या जर आपण किंवा त्याच्यावर थोडीशी दक्षता जर घेतली तर त्याची काही अडचण आपल्याला थोडी जाणवत नाही. डॉक्टर साहेब जसं गाठीबद्दल आहे तसंच बऱ्याच वेळा जे आहे जनावरं जी आहेत विशेषतः आता गाभण जनावर ज्याला म्हणतो आपण किंवा गर्भार जनावर जी म्हणतो तर ती जनावरं बऱ्याच वेळा लसीकरणामुळे गाभळतात हा एक समज आहे. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्यावर तुम्हाला तुमचं काय मत राहील याच्यामध्ये काय.
1: लसीकरणामुळे जनावर गाभळतात असं नाही.
0: बर बर.
1: मात्र काही अशक्त जनावर अगदी क्वचित म्हणजे 10,000 एखादा जनावरात असा प्रकार घडू शकतो.
0: असं असं असं.
1: तोही लस दिल्यानेच होतो असे नाही. परंतु जनावराच्या जीवितांचा विचार करता सर्व गाभण जनावरांना लस देऊन घेणे उत्तम.
0: बर.
1: विशेषतः आंत्रविषार व धनुर्वादाची लस ही गाभण शेळ्या मेंढ्याने दिल्यास विण्याच्या सुमारात त्यांना व नवीन करडांना हे आजार होत नाहीत.
0: बर बर बर.
1: कारण नवजात पिलांच्या चिकाद्वारे रोग प्रतिकारक शक्ती मिळते.
0: बर
1: अपवादाने गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये.
0: म्हणजे की जे गर्भार जनावर आहेत किंवा गाभण जनावर आहेत तर याच्यामध्ये आपण लसीकरण करायला पाहिजे आणि लसीकरणामुळे जनावर गाभाळतात हा समज काही शास्त्रदृष्ट्या बरोबर नाही. आपण त्याचा उहापोह करून अनेक कारण त्याची गाभाळण्याची असू शकतात, परंतु लसीकरणामुळे तसं काही होत नाही. तर आपण ती काळजी घेणं उलट आपल्याला ते फार हितावं असतं. डॉक्टर साहेब, जसं जनावर जे आहेत गाभाळण्याच्या बाबतीत आहे किंवा गाठीबद्दल आहे, तसंच दूध कमी होतं जनावरांचं बऱ्याच वेळा लसीकरणामुळं, किंवा जे दुधाळ जनावर आहेत त्याच्यामध्ये दुधाचं जे आहे दूध उत्पादन कमी होतं, हा समाजाबद्दल तुमचं काय मत आहे?
1: त्यामध्ये लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होऊ शकते, परंतु ते तात्कालीन असते.
0: बरोबर,
1: म्हणजे असा त्याच्यावर लसीकरणामुळे दूध कमी होते असा नाही.
0: बरोबर आहे, बरोबर. तर आता हे तुम्ही जे सांगितलं की जे जनावर आहे त्याचं दूध हे कमी होत नाही,
1: तात्कालीन
0: समज आहे. आता डॉक्टर साहेब असं सांगा की रोगाची साथ आल्याच्या नंतर कधी कधी लसीकरण केलं तर फायदा होतो का? जसं की बऱ्याच वेळा आपण लसीकरणाचा संकल्पना अशी आहे की बाबा तो रोग होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी लसीकरण करतो.
1: बरोबर आहे.
0: अनेक वेळा काय होतं की रोग होतो आणि त्याच्यानंतर मग लसीकरण करावं असा संभ्रम असतो किंवा करावं की नाही,
1: आणि लसीकरण रोग आलेला आहे आणि अशा वेळेला बरेचसे लोकांचा
0: त्याच्यावर थोडंसं भाष्य करा की बाबा लसीकरण जे आहे त्याचा फायदा होतो का नंतर रोग आल्यानंतर?
1: यामध्ये असं सांगता येईल की जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे, कारण लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती येण्यास 2 ते 3 आठवडे लागतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे रोगाची साथ येण्याआधीच जनावरे रोग प्रतिकारक बनतात.
0: बर.
1: रोगाची साथ आल्यानंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.
0: बरोबर. आता डॉक्टर साहेब असं जे तुम्ही सांगितलं आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना फार फायदेशीर वाटतं की रोग येण्याच्या आधी आपण त्याच्यावर जर लसीकरण केलं तर निश्चित आपल्याला फायदा होईल, पण रोग आल्याच्या नंतर आपण जर लस दिली तर तेवढा त्याचा विशेष प्रभाव आपल्याला जाणवत नाही. आता डॉक्टर साहेब असं सांगा की बघ काही असं शास्त्रीय शिफारशी आहेत की कुठल्या वयामध्ये आपण नेमकं लसीकरण केलं पाहिजे जनावरांमध्ये, असं काही आहे की बघ या विशिष्ट वयामध्ये लसीकरण करावं त्या अगोदर करू नये किंवा त्याच्यानंतर करू नये असं काही आहे का?
1: यामध्ये आपण घटसर्प बऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्याच्या वासरात व त्यापेक्षा मोठ्या वासराच्या जनावरांस करावे.
0: बरं बरं.
1: तोंडखुरी पायखुरी रोगाची लस जर वासरांच्या आईला दिली नसेल तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना लस द्यावी.
0: बरं बरं.
1: आंत्रविषारण नावाची लस पिल्ल्याच्या आईला दिली नसेल तर ती पिल्लाला पहिल्या आठवड्यात द्यावी.
0: बरं बरं.
1: व दिली असेल तर 4 ते 6 आठवडे वय झाल्यानंतरही द्यावी.
0: बरं बरं बरं. डॉक्टर साहेब आता जसं हे सांगितलं तुम्ही बऱ्याच वेळा किंवा तुम्ही हे सांगितलं मगा बोलताना की लसीकरण जे आहे ते रोग आल्याच्या नंतर दिल्यावर तेवढा फायदा होत नाही.
1: फायदा होत नाही.
0: पण बऱ्याच वेळा असं आहे की शेतकरी बोलतात की लसीकरण दिलं आणि विशिष्ट रोगाकरता विशिष्ट जनावराला विशिष्ट महिन्यात शास्त्राप्रमाणे लसीकरण केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा रोग त्याच्यामध्ये उद्भवतो, तर ही गोष्ट खरी आहे का? आणि उद्भवत असेल हा रोग तर याची काय कारण आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाक.
1: यामध्ये आपण असं सांगू शकतो की नियमित लसीकरण केल्यानंतर घटसर्प पऱ्या इत्यादी रोग सहजा होत नाही.
0: बरं बरं.
1: परंतु तोंडखुरी पायखुरी हा रोग लसीकरणानंतर एखाद्या वेळी होऊ शकतो.
0: असं असं.
1: कारण या रोगाच्या विषाणूची संख्या मुख्य 7 शिवाय 60 पेक्षा अधिक उपजाती आहे.
0: बरं बरं.
1: 7 पासून 60 शिवाय अधिक उपजाती आहेत. आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या 3 ते 4 उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. याशिवाय इतर उपजातीचा विषाणूचा प्रादुर्भाव जनावर झाल्यास तोंडखुरी पायखुरी रोग होतो.
0: बरं बरं. म्हणजे याच्यामध्ये जे आहेत की प्रजाती जास्त आहेत,
1: प्रजाती जास्त असल्यामुळे
0: महत्वाच्या प्रजाती विषाणूच्या आपल्याकडे रोग निर्माण करतात, त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा मग असं न होतात दुसरी प्रजाती जी आहे जी आपल्याकडे क्वचित प्रसंग आढळते अशी जर का तुलना म्हणजे बाब जर एखाद्या वेळेस घडली ज्याला अपवाद म्हणतो तर मग अशा वेळेस मात्र त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कारणं तुम्ही आम्हाला सांगितलीत आणि अतिशय चांगली माहिती दिली आमच्या शेतकरी बंधूंना. विशेषतः लसीकरण जे आहे ते काय आहे, ते कधी केलं पाहिजे, त्याच्या कोणती काळजी घ्यायला पाहिजे, लसीकरण केल्याच्या नंतर सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या बाबी जे तुम्ही आज उहापोह केला त्या निश्चितच आमच्या शेतकरी बंधूंना आणि पशुपालकांना फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. तर शेतकरी बंधूंनो, हा जो तांत्रिक आणि ज्ञानदानाचा संदेश आपल्याला डॉक्टर साहेबांनी दिला तो आपण शास्त्रज्ञांच्या किंवा डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने जर वापरला तर आपला फायदा होईल. तर मी आपणा सर्वांना याच्या शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. पी साळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नांदायला जाते या चित्रपटामधलं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं अपराध या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमाअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: आता ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटामधलं. मधुबाला चावला आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
2: प्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटवेन सतोग परदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. गदी माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300.
2: आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

मुझे सुनातरी या प्रश्नाचे उत्तर सुचते काय हरले म्हणून नाक घासशील धरशील काय पाय कृष्ण सारथी रथी धन

0: स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा. प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खांडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता. ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, अखेर जमलं या चित्रपटामधलं गीत. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत आहे शंकरराव कुलकर्णी यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन सिडको,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34
9: दिदारे यार। या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत। गीतकार साहिल लुधियानवी आणि संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल।
10: मेरे

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. ड्रीम गर्ल या चित्रपटामधील या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: संगीतकार बप्पी लहरी यांच्या स्वरात अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे भुला न देना.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अभिजित यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत ऐकूयात, बेवफा या चित्रपटामधलं, संगीतकार नदीम श्रवण.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500 आणि 98349 52278.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाकी मल्हार. मियाकी मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाकी मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाकी मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाकी मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाकी मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: ಹರಿತನ ಹರಿತನ ನೂ ತನ ನನ ಹರಿತನ ನೂ ತನ ನನ ಹರಿತನ ನೂ ತನ ನನ ಹರಿತನ ಹರಿತ

0: व्यक्तीला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
1: पंकज उदास यांच्या आवाजामध्ये राणी मलिक यांचे गीत आता ऐकूयात. संगीतकार अन्नू मलिक. हे गीत आहे बाजीगर या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. इंतकाम या चित्रपटामधलं ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन सिडको, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: बिल या वस्तू कानातले,
8: पहिल्या पगारातून आईसाठी
7: संधीची पळी,
8: बाबांना पूजेसाठी
7: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
8: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
7: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्न।
9: मंडळी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा आपणा सर्वांना नमस्कार। परंपरा, आपण जेव्हा कुणाला भेटतो, ओळख करतो किंवा फोनवर बोलतो तेव्हा आपण पूर्व परंपरेनं म्हणत असतो नमस्कार। तर या नमस्काराच्या आपल्या पद्धतीचा आपण नेहमी अंगीकारच करायला हवा, हो ना? अहो, पण बरेचदा काय होतं, आपण आपल्या जवळ असलेल्या या सुसंस्कृत पद्धतीचं महत्व जाणतच नाही, अनडकतो। हाय

असं म्हणतात हस्तांदोलन करणं म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचं संवर्धन करणं. ज्यावेळी दोन जीव हस्तांदोलन करतात तेव्हा रजतमात्मक लहरी या संक्रमित होतात. म्हणून ही तामसिक वृत्ती टाळण्यासाठी नमस्कारासारखी सात्विकतेची कृती आचरणात आणावी.

आपल्या परंपरा या नेहमी आपल्या चांगल्या गुणांचा विकास करतात, विनम्रता शिकवतात. तुम्हाला माहिती सण म्हटलं की पक्वांना आलेच. आता पक्वांनातील मुख्य पदार्थ म्हणजे लाडू. या लाडूंची एक आपली खासियत असते. म्हणजे कसं, लाडू जर उत्तम जमायचा असेल तर त्याच्या पाकाचं योग्य ते प्रमाण जमायला हवं. अर्थात साखरेनं पाण्यात समर्पित व्हायचं आणि गोड चवीतून स्वसिद्ध करायचं. आणि म्हणूनच लाडू पूजेत अग्रगण्य.

या परंपरांवरून आठवलं, कुठल्याही पूजेत रांगोळीचं अति महत्व असतं. रांगोळी काढणं याचे अनेक फायदे असतात. मुख्य म्हणजे यातून सकारात्मकता व्यक्त होते, तणाव दूर होतो. रांगोळी काढताना आपण ज्ञानमुद्रा करत असतो, त्यामुळे मस्तिष्क ऊर्जावान होतं, सक्रिय होतं. रंगांचा जो वापर आपण रांगोळीत करतो त्यामुळे उत्सर्जित ऊर्जेचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि रंगवल्ली आपल्याला आकर्षित करते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची आरती अशी ही रंगवल्ली अर्थात रांगोळी.

0: प्रसन्नता घेऊन येणारे कण ओंजळीत झेलून घ्यावेत. विविध भावछटांचे अनमोल क्षण रिते होण्यापूर्वीच कुणास द्यावेत. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एस जानकी आणि मनहर उदास यांनी गायलेलं हसन कमाल यांचं गीत मेरा धर्म या चित्रपटामधलं. संगीतकार बप्पी लहरी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आखो आखो में या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: कामयाब या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक कलाकार आशा भोसले आणि किशोर कुमार. संगीतकार बप्पी लहरी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. इंदिवर यांची ही गीतरचना ऐकूया मेरा साथी या चित्रपटामधली. या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा
3: अवतार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत महेंद्र कपूर आशा भोसले आणि नरेंद्र चंचल यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
4: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
3: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
4: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
3: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
4: नक्की दे. कमी खर्च

0: समाजात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016500.
2: रेडिओ विश्वास टाइम चेक.
3: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: This hour is brought to you by
5: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
4: This hour is brought to you by
6: Vishwas Cooperative Bank.
7: Sanchayat Samruddhi.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशाच्या सोल या राजधानीला. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, पूर्व आशियाच्या कोरिया देशाचे दोन भाग आहेत, एक उत्तर कोरिया आणि दुसरा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाची राजधानी सेओल किंवा सोल ही आहे, जिथे आज आपण जाणार आहोत. गेल्या 600 वर्षापेक्षा जास्त वर्ष सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, तर उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग आहे. आता कोरियाची वसाहत होती अनेक वर्ष, त्या वसाहतीचा काळ आपण थोडक्यात पाहूया. सुरुवात आहे 1897 ते 1910 पर्यंत. या काळामध्ये आधुनिकीकरणाचा थोडासा प्रयत्न झाला, पण तो सर्व काही वसाहतीद्वारे झालेला आहे. 1910 ते 1945 मध्ये काय झालं, तर कोरियावर जपानी वसाहतवादी शासन झालं. म्हणजे गंमत बघा की जपानी राष्ट्रामध्ये दुसऱ्या देशाची वसाहतवाद होतीच, परंतु त्याच्या आधीही जपानही दुसऱ्या देशावर, म्हणजे कोरियासारख्या देशावर आपली वसाहत लादण्याचा प्रयत्न करत होता. आणि चक्क 1910 ते 1945 मध्ये कोरियामध्ये जपानने आपल्या वसाहती स्थापित केल्या होत्या. आता 1945 मध्ये दुसरे महायुद्ध झाले आणि त्याच्यानंतर कोरियाची मुक्तता झाली. पण त्यामध्ये झालं असं की कोरियन द्वीपकल्प जो राष्ट्र होते ते दोन भागात विभागले गेले. एक उत्तर भाग, ज्याच्यामध्ये सोव्हिएतने आपलं वर्चस्व स्थापलं, तर दक्षिण भागामध्ये अमेरिकन नियंत्रण क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं. आता 1948 मध्ये दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांची डेमोक्रेटिक पीपल म्हणून स्थापना झाली, म्हणजे ते स्वतंत्र झाले पण विभाजन झालं. आणि 1950 ते 1953 मध्ये पुन्हा कोरियामध्ये एक युद्ध झालं, आणि हे युद्ध इतकं घनघोर झालं की या युद्ध विरामात करार झाला, युद्ध संपले आणि कोरियाचे कायमचे विभाजन झाले. तर आता आपण पाहत आहोत तो उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. आणि कोरियाचा इतिहास पाहताना एक गोष्ट लक्षात आली की हा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी मला कसं कळलं, तर आपण सोल येथील नॅशनल म्युझियमला जर भेट दिली तर तिथे पहिल्यांदाच आपल्याला कोरियाचा इतिहास अतिशय सुंदरपणे विस्तृतपणे समजतो. आपण म्हणतो भारताला 1000 वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतक्या 1000 वर्षांचा इतिहास आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. कारण कोरियाच्या नॅशनल म्युझियममध्ये आपल्याला हा इतिहास पुराव्यासकट पाहायला मिळतो. इतरही बरीच नवीन माहिती मिळते. मुख्य माहिती म्हणजे माझ्या लक्षात राहिली ती, तिथले एक कबर पाहायला मिळाली आणि ती खरी होती, म्हणजे मृत व्यक्तीचा सांगाडा होता आणि लाकडी कॉफिन त्यांनी तसंच ठेवलं जे त्याच्या काळात मिळालं, पूर्वीच्या काळात ते त्यांनी तसंच थोडंसं चांगले अवस्था करून तिथं ठेवलेलं आहे. कॉफिन म्हणजे शवपेटी असते जी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरून कळतं की मरण पावल्यानंतर पुन्हा जन्म होतो हे तिथेही कोरियातही मानले जात असे. आणि त्या व्यक्तीला पुढील जन्म सुखाचा जावा म्हणून धन दौलत भांडी तसेच सोन्याची दागिनेही त्याच्यासोबत गाडलेले असत पुरावे म्हणून तेही सापडलेले आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. आता मरणाऱ्या व्यक्तीच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याच्या मानाप्रमाणे ज्या ज्या वस्तू ठेवत त्या बदलत असत, कधी सोन्याच्या कधी चांदीच्या कधी साध्या वस्तू मातीची भांडी खेळणी दागिने हे ठेवले जात असे. आपण इजिप्तमधील ममीविषयी ऐकलेले आहे, पण कोरियामध्येही तसंच घडत होतं हे प्रत्यक्ष नॅशनल म्युझियममध्ये पाहायला मिळतं. जगप्रसिद्ध पिरामिड्स जे आपण उत्खनात जर कोणी गेलं असेल पिरामिड्स बघायला तर त्यांना ही माहिती लक्षात आली असेल. तसेच कोरियातील उत्खननात सुद्धा 2500 वर्षापूर्वी कोजो सेवन म्हणून राजा होता, त्या राजाची संपत्ती मिळाली. त्याच्या राजवटीनंतर गुगुरियो, बेकजे आणि सिल्ला या प्रसिद्ध राजवटी होऊन गेला. सिल्ला राजवट सोन्याच्या आणि चांदींच्या वस्तूंसाठी चक्क प्रसिद्ध होती आणि त्या वस्तू आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतात. तर त्यामध्ये काय असतं तर कर्णफुले, गळ्यातले हार सोन्याचे किंवा चांदीचे आणि डोक्यावर आणि अंगठ्यावर लावायची फुलेसुद्धा सोन्याची असतात. ते पाहून थक्क व्हायला होते. त्याचवेळी मनात येते की इतकं जड त्या काळात स्त्रियांच्या कानात आणि गळ्यात त्यांना काय वाटत असेल, कान तर या वजनाने फाटत नसतील आणि बिचारा हे कसं सहन करत असतील. तर हे माझ्या मनात आलं. पण स्त्रियांची दागिन्यांची आवड अतिशय जुनी आहे हे म्युझियमचे पुरावे पाहून आपल्याला मनोमन पटते. 1910 मंडळी कोरियावर अनेक राजवटींनी काम केले हा इतिहास इथेही पाहायला मिळतो. परंतु जपानी राजवट मात्र आधी सांगितल्याप्रमाणे 1910 ते 1945 इतके दिवस वर्ष सत्ता गाजवत राहिली. कोरियातील महायुद्ध मात्र 1950 ते 1963 या काळात होऊन संपले आणि इथे प्रचंड मानहानी आणि वित्तहानी आणि माणसांची हानीही झाली. ते मात्र कोणीही थांबू शकले नाही. तर याबाबत आपण एक जाता जाता म्हणू शकतो की उगवणारा सूर्य जसा रोज मावळतो तसेच सत्तेवर असणारी आजची राजवट ही सुद्धा कधी ना कधी मावळत्या सूर्यासारखी आपल्याला सोडून जाणार आहे, मावळणार आहे. तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा.
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

स्वरशिल्प प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार. अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खांडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
11: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
10: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
11: अगं, अजिबातच नाही। फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
10: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
11: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
10: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
11: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
10: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोदर
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात ब्लॅकमेल चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हसरत जयपुरी यांचं आन बान या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: ऊपर देखो या नीचे, आगे देखो या पीछे, या

0: जन्म कसम क्यों खाई। ओ अच्छा है मिलके रहना, फूलों सा खिलके रहना, फिर क्यों ना हम मुस्काए, बस हम ही हम नजर आए। ऊपर देखो या नीचे, आगे देखो या पीछे,
1: या उस दुकानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं, ऑफर कालावधी मर्यादित, अडावतकर ज्वेलर्स, अग्रो
3: कॉम्प्लेक्स। किशोर कुमार यांनी गायलेलं गीत, आनंद बक्षी यांची शब्दरचना। हे गीत ऐकणार आहोत लफंगे या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद अजीज आणि सोनाली बाजपेयी यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे फारुख कैसर यांची, संगीतकार राजेश रोशन, आणि हे गीत ऐकूयात काश या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले,
3: पहिल्या पगारातून आईसाठी,
2: संधीची बळी,
3: बाबांना पूजेसाठी,
2: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स.
4: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसीनों की देवता या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किन। तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे।
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर।

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध। DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्किल।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: गुलिया।
1: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत। ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक। मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार। वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये। संपर्क 9423208988।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

जय हो राधे श्याम की, जय हो सिया राम की, और जय हो बंबई धाम की।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्ट्रीट, सिडको, नाशिक.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे. रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त.

0: श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 156,
1: जय जय रघुवीर समर्थ म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।

राम। श्रोते हो, मागील काही श्लोकात ब्रह्मज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे, त्याची प्रक्रिया काय, यावर सविस्तर चर्चा झाली आहे, हो ना? आता या श्लोकात आपल्याला समर्थ परमात्मा स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानी मनुष्याची अवस्था कशी होते याबद्दल सविस्तर सांगत आहे। श्रोते हो, भौतिक रूपातील ज्ञान झाले की तो मनुष्य शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विधिज्ञ म्हणून मान्यता पावतो, त्याला ज्ञाता म्हणून मानही मिळायला लागतो। पण परमात्मा ज्ञानाचे तसे नसते बर का। ज्यावेळी मनुष्याला परमात्मा ज्ञान प्राप्त होते त्यावेळी तो ज्ञानी स्वतः परमात्मा स्वरूपच होऊन जातो। तुकाराम महाराजांनी याचे वर्णन अतिशय सुंदर केले आहे। देव पहाया गेलो तो देवची होऊन ठेलो। श्रोते हो, या उलट अज्ञानी माणूस जो असतो तो स्वतःला ज्ञानी समजतो आणि आपल्याला समजलेले अर्धवट शास्त्राचे ज्ञान इतरांना सांगण्याचा त्याला मोह होतो। समर्थ म्हणतात, जो स्वतःच म्हणतो की मी परमात्मा स्वरूप जाणले, त्याला ते परमात्मा स्वरूप समजलेले नाही हे पक्के समजावे। मी कृतार्थ झालो, मला ब्रह्मज्ञान झाले असे म्हणणाऱ्या व्यक्तीला काहीच कळालेले नाही। कारण आपल्याला माहिती आहे की परमात्मा स्वरूप ज्ञानाच्या प्रक्रियेत शेवटी परमात्मा स्वरूपात विलीन होणे असते। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया की रजोगे काही होईल। म्हणजे जिथे मनाला प्रवेश घेता येत नाही आणि बुद्धीची दृष्टी जिथे प्रवेश करू शकत नाही, त्या ठिकाणी इंद्रियांना गोचर होईल काय। परोक्ष ज्ञानापर्यंत बुद्धीची पोच आहे। परमात्मस्वरूप ज्ञान हे अपरोक्षानुभूती आहे। हे परमात्मज्ञान मन आणि बुद्धीचा निराश झाल्यावर होणार आहे। आणि मग हे ज्ञान झाल्यावर आपण स्वतः काही उरतच नाही। समर्थ म्हणतात, अतर्कासी तर्की असा कोण आहे। याचा अर्थ असा की आपण कोणताही तर्क जेव्हा करतो तेव्हा त्याबाबत आपल्याला काही पूर्वानुभव आलेला असतो। हा पूर्वानुभव आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या आधारे घेतलेला असतो। उदाहरणार्थ, आभाळात काळे मेघ दाटून आले की पाऊस पडतो, हा आपला पूर्वानुभव आहे। मग तशी स्थिती पुन्हा झाली की आपण वेगवेगळे तर्क करतो, आज मेघगर्जनेसह पाऊस होईल, आज हलका स्वरूपाचा पाऊस येईल, अशा प्रकारचे आपण तर्क करतो। पण श्रोते हो, आत्मा कोणी पाहिला आहे का हो? नाही ना। मग तो अतर्क समजावा, त्याला कोणी तर्काचा शोध घेण्याचा प्रयत्न करूच नाहीये, असे इथे समर्थ म्हणतात। श्रोते हो, संत नेहमी स्वतःला अज्ञानी असेच म्हणून घेतात। दासगणू महाराजांच्या पोथीत वाचले आहे, ते म्हणतात, स्वतः मी अज्ञानी बालक आहे। अनेक संतांच्या ग्रंथात सुरुवातीलाच ते स्वतःला अज्ञानी म्हणून घेतात। श्रोते हो, जगात एक मोठा विरोधाभास आहे की जाणती माणसे स्वतःला अज्ञानी आणि मूर्ख समजून घेतात आणि ती नेणती माणसे म्हणजे अज्ञानी माणसे स्वतःला ज्ञानी समजतात। या बाबतीत आदरणीय चिंचोलकर बुवा राजा जनक आणि याज्ञवल्क्य मुनींची एक गमतीदार गोष्ट सांगतात। राजा जनक अतिशय ज्ञानी विद्वान राजा होता। एकदा महाराज जनकांनी राज्यातील लोकांना आवाहन केले की आपण ज्ञानी आहोत हे सिद्ध करावे आणि जो कोणी हे सिद्ध करेल त्याला सुवर्ण मंडित म्हणजे ज्यांच्या शिंगांना सुंदर सोन्याचं आवरण लावलं आहे अशा सुवर्ण मंडित 1008 गायी देण्यात येतील। राज्यातील सर्व ज्ञानी मंडळी जमली, पण सर्वजण संभ्रमात पडले। त्यांच्या मनात आले, मी ज्ञानी आहे असे जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपण अज्ञानी ठरणार, त्यामुळे कोणीच पुढे येईना। शेवटी याज्ञवल्क्य ऋषी आले। त्यांनी आपल्या शिष्यांना सरळ सांगितले की या 1008 गायी घेऊन जा। इतर ऋषींमध्ये चलबिचल सुरू झाली। याज्ञवल्क्य ऋषी जनकाला म्हणाले, मी ज्ञानी आहे हे सिद्ध करण्यापेक्षा मी अज्ञानी आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवले म्हणजे झाले। ज्यावेळी मी ज्ञानी आहे असे सिद्ध केले
तर मी पण उरणार नाही. झाड उगवले की बी नष्ट झालेली असते, तसे मी ज्ञानी झालो की मी नष्ट झालेला असतो. अशा प्रकारे याज्ञवल्क्य ऋषींना 1008 गायी

0: मिळाल्या.
1: श्रोतेहो, गमतीची गोष्ट जर सोडून दिली, या कथेतून आपल्याला एक समजते की खरे ज्ञानी माणसं स्वतःला अज्ञानी समजतात. परमात्मज्ञानामुळे ज्ञाता ज्ञेयामध्ये विलीन झालेला असतो. समर्थ याचे सुंदर वर्णन करतात. राम आणि दास दोघे पहुडले रामी, हे बोलावया दुजा नुरेच ते धामी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.

0: वीज बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या अमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास पाहिजे
1: सुनीता?
0: विश्वास बँक
1: मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: वीजचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. अरुण दाते यांच्या आवाजात जेव्हा एखादं गाणं ऐकायला येतं तेव्हा आपली पावलं थबकतात आणि कान आसुसतात. मित्र हो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं एक आठवण गीत, ज्याचे शब्द आहेत, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. एकमेकांच्या प्रेमाची ज्या दिवशी सफलता झाली ती मुसळधार पावसाची वादळी रात्र आजही मला चांगलीच आठवते आहे. कारण याच रात्री तू तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस आणि मला इतका आनंद झाला की जणू काही स्वर्गच हाताशी आला आहे असं मला वाटत होतं. त्या रात्री अशाच वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने आपण दोघेही अगदी नखशिकांत भिजलो होतो. आकाशात चमकणाऱ्या विजांना हाताशी धरून पाऊस झोडपत होता आणि ज्या रात्री आपण दोघांनी आपलं प्रेम व्यक्त केलं अशी ती वादळी रात्र आजही माझ्या स्मरणात आहे. कुठे दिवा नव्हता गगनी एकहीन तारा, कुठे दिवा नव्हता गगनी एकहीन तारा, आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा, तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. ती वादळी रात्र तसं पाहिलं तर भयानक होती. काळ्या कुट्ट मेघांनी दाटून आलेल्या आकाशातून चंद्र, चांदण्या आणि तारे जणू काही अदृश्य झाले होते. मनात भीती निर्माण करणाऱ्या अंधारात एखादं श्वापद आपल्या भोवती फिरत असल्याची अस्वस्थ जाणीव मनाला छळत राहावी तसा वेड्यासारखा आपल्या भोवतालून धावत जाणाऱ्या वाऱ्याच्या पावलांचा आवाज माझ्या मनात भीती निर्माण करत होता. पण आपल्या प्रीतीच्या विश्वात तू एवढी रंगून गेली होतीस की भीती नावाच्या या अदृश्य विषबाधेने तुझ्या मनाला जराही स्पर्श केला नव्हता. क्षुद्रलौकिकाची खोटी झुगारून नीती, क्षुद्रलौकिकाची खोटी झुगारून नीती, नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती, तुला मुळी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. लोक काय म्हणतील या तीन शब्दांना घाबरून आपल्या मनाला पटलेल्या असूनही काही गोष्टी करायला आपलं धैर्य होत नाही. तू मात्र ही खोटी समाजबंधनं झुगारून देत वादळी वाऱ्यासह साथीला ढगांचा गडगडाट आणि विजांचा थैथयाट घेऊन येणाऱ्या पावसालाही न जुमानता आपल्या प्रीतीचा विश्वास ग्राह्य धरून अगोदरच ठरवल्याप्रमाणे त्या वादळी रात्री मला भेटायला आली होतीस. आपल्या प्रेमापुढे समाजबंधनांची ही शृंखला तू तेव्हाच तोडून टाकली होतीस. एवढं मोठं साहस करूनही आपण विशेष काही केलं नाही असा भाव तुझ्या चेहऱ्यावर होता. अंधारात चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशामध्ये आपल्या प्रेमाची ही विजयगाथा तुझ्या चेहऱ्यावर मी अगदी स्पष्टपणे वाचली होती. केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली, श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. एवढ्या मुसळधार पावसातून तू मला भेटायला आलीस याचं मला त्यावेळी खूपच कौतुक वाटलं.
तुझ्याजवळ छत्री होती तरीही पावसामुळे तू नखशिकांत भिजली होतीस. तुझे केस ओले चिंब होऊन देखील काही भिजलेल्या बटा कपाळावर चिकटून बसल्या होत्या. पावसाचे काही खटाळ थेंब तुझ्या गालावरून ओघळत तुझ्या पदरात विसावत होते, तर काहींनी गालावरल्या त्यांच्या अस्तित्वामुळे तुझ्या सौंदर्यात आणखीनच भर घातली होती. तू माझ्या बाहूपाशात आल्यावर तुला घट्ट धरून मी माझ्या ओठांनी अलगदपणे ते टिपून घेत असताना मला फुलांच्या कोमल स्पर्शाचा अनुभव आला होता. सुगंधीचा हळव्या शपथा, सुगंधीचा श्वास, सुगंधीचा हळव्या शपथा, सुगंधीचा श्वास, स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास, सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. स्वप्नातला कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, असं जरी एका कवीने म्हटलं असलं तरी त्या रात्री आपण एकमेकांची प्रतारणा न करण्याचा, सात जन्म एकमेकांची साथ सोडायची नाही म्हणून घेतलेल्या शपथा, हे सारं काही घडत होतं तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना एक हळवा सुगंध प्राप्त झाला होता. त्या रात्री घडणाऱ्या सर्व घटना कितीही खऱ्या असल्या तरी हे खरोखरच सत्य आहे की स्वप्नातल्या स्वप्नांचे भास आहेत हे ठरवताना माझ्या मनातील विचारांचा गोंधळ उडाला होता. पण नाही, घडणारी घटना हे एक सत्य होतं ज्याची मी मात्र स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्यामुळेच त्या सुखाची प्राप्ती झाली तरी माझा मात्र त्यावर विश्वास बसत नव्हता, आणि त्यामुळेच हा सर्व भास आभासाचा खेळ आहे असंच त्यावेळी मला वाटत होतं. म्हणूनच ती वादळी रात्र आज इतक्या वर्षांनंतरही मला जशीच्या तशी आठवते आहे, कारण ती रात्र या हृदयावर कायमस्वरूपी कोरली गेली आहे. अरुणदाते यांच्या आवाजाचा मखमली स्पर्श लाभलेलं हे गाणं संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं असून आजही हे गाणं ऐकलं की ते संपेपर्यंत पाय जमिनीला खिळून राहतात. बरं आहे तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: परते।
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: कार्यक्रमातलं गीत आपण ऐकणार आहोत खुनी दरिंदा या चित्रपटामधला संगीतकार रत्नदीप आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
3: हेमंत कुमार यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं कैफे आझमी यांचं गीत आता ऐकूयात अनुपमा ह्या चित्रपटामधलं.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रोकॉम
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
5: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात आवारा बाप या चित्रपटामधलं ही गीतरचना आहे MG हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मन्नाडे आणि सबिता चौधरी यांच्या आवाजात अन्नदाता चित्रपटामधलं हे गीत आहे योगेश यांचं, संगीतकार सलील चौधरी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: ऐकणार आहोत. फिरवहिरात या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स गीत आहे हिना या चित्रपटामधलं ऐकूया मोहम्मद अजीज यांच्या आवाजात गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समझौता या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आग ही आग या चित्रपटामधलं.

0: एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 की।
1: आशा भोसले आणि राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत, बावरे नयन या चित्रपटातील या गीताला संगीत आहे रोशन यांचं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
4: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉल
3: मंडळी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा आपणा सर्वांना नमस्कार परंपरा आपण जेव्हा कुणाला भेटतो ओळख करतो किंवा फोनवर बोलतो तेव्हा आपण पूर्व परंपरेनं म्हणत असतो नमस्कार तर या नमस्काराच्या आपल्या पद्धतीचा आपण नेहमी अंगीकारच करायला हवा हो ना अहो पण बरेचदा काय होतं आपण आपल्या जवळ असलेल्या या सुसंस्कृत पद्धतीचं महत्व जाणतच नाही अनडकतो हाय

असं म्हणतात हस्तांदोलन करणं म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचं संवर्धन करणं. ज्यावेळी दोन जीव हस्तांदोलन करतात तेव्हा रजतमात्मक लहरी या संक्रमित होतात. म्हणून ही तामसिक वृत्ती टाळण्यासाठी नमस्कारासारखी सात्विकतेची कृती आचरणात आणावी.

आपल्या परंपरा या नेहमी आपल्या चांगल्या गुणांचा विकास करतात, विनम्रता शिकवतात. तुम्हाला माहिती सण म्हटलं की पक्वांना आलेच. आता पक्वांनातील मुख्य पदार्थ म्हणजे लाडू. या लाडूंची एक आपली खासियत असते. म्हणजे कसं, लाडू जर उत्तम जमायचा असेल तर त्याच्या पाकाचं योग्य ते प्रमाण जमायला हवं. अर्थात साखरेनं पाण्यात समर्पित व्हायचं आणि गोड चवीतून स्वसिद्ध करायचं. आणि म्हणूनच लाडू पूजेत अग्रक्रमी असतो.

रांगोळी काढणं याचे अनेक फायदे असतात. मुख्य म्हणजे यातून सकारात्मकता व्यक्त होते, तणाव दूर होतो. रांगोळी काढताना आपण ज्ञान मुद्रा करत असतो, त्यामुळे मस्तिष्क ऊर्जावान होतं, सक्रिय होतं. रंगांचा जो वापर आपण रांगोळीत करतो त्यामुळे उत्सर्जित ऊर्जेचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि रंगवल्ली आपल्याला आकर्षित करते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची आरती अशी ही रंगवल्ली अर्थात रांगोळी.

0: आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणारे कण उंजळीत झेलून घ्यावे. विविध भावचटांचे अनमोल क्षण रिते होण्यापूर्वीच कुणास द्यावे. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं छोटे बहू या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. गीताला संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं शेहरे यार यांचं गीत. हे गीत आहे फासले या चित्रपटामधलं आणि संगीतकार शिव

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
2: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं. अंधारी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कैफी आझमी यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे नैना या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्या वतीने कथाकथी 26 या विशेष उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक. मार्गदर्शन ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश शुल्क फक्त 100 रुपये. संपर्क 9423208988.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अंगण या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. गीताला संगीत आहे सौनिक ओमी यांचा आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आणि चांगला परतावा कुठे मिळेल
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना
4: हो आहे ना ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज
3: वा आणखी काही खास
4: हो आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888 विश्वास बँक तुमच्या विश्वासाची बँक
5: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं हे शब्दरचना आहे ओंकार वर्मा यांची ऐकूया सुलक्षणा पंडित आणि मुकेश यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी

महाश्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्या

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत भव्य अंतिम सोहळा प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा। या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया मेरा दोस्त मेरा दुश्मन या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: दिल आशियाना है या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार आनंद मिलिंद.

0: दिल आशियाना है या चित्रपटामधलं मजूह सुलतानपुरी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त. या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध. DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL and LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर. संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जावेद अख्तर यांचं जिंदगी या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक विश्वासाचं नातं
1: कार्यक्रमात संगीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं प्रेम धवन यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं

नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचालित नवजीवन विधी महाविद्यालय नाशिक, महाराष्ट्र शासन अनुदानित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एक वर्षाचे डिप्लोमा उपक्रम उपलब्ध, DLC, डिप्लोमा इन सायबर लॉ, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, DLL अँड LW, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर। संपर्क नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, 34 स्कीम सिडको

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वर संजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाकी मल्हार. मियाकी मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाकी मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाकी मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाकी मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाकी मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: ri ta ta na ri ta ta na nu ta na na na ri ta ta na ri ta ta na nu ta na na na ri ta ta na nu ta na na ri ta ta na ri

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत दुश्मन या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: स्वरशिल्पा प्रस्तुत वोकल एरिना सीजन 1 राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आता रंगणार अंतिम स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत. भव्य अंतिम सोहळा, प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सुखदा खंडकेकर. रविवार दिनांक 6 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा सभागृह कॉलेज रोड नाशिक. या सुरेल महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: mata.
1: नमस्कार सिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 49. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं. संगीत भूषण पंडित राम मराठे यांचं संपूर्ण नाव रामचंद्र पुरुषोत्तम मराठे. तळपत्या सूर्यासारखा तेजस्वी सूर, लयदार बुद्धिनिष्ठ बढत आणि परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन ठेवणारी चपळ आणि गुंतागुंतीची तान अशी वैशिष्ट्यपूर्ण ख्याल गायकी सहजपणे सादर करणारे प्रतिभाशाली गायक संगीतकार संगीत भूषण पंडित राम मराठे. गाण्याची मनस्वी आवड आणि वडिलांची प्रबळ इच्छा यामुळे गाण्यासह अभिनयाची संधी त्यांना बालवयातच मिळाली. प्रभात कंपनीच्या 1938 सालच्या गोपाळकृष्ण या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. चित्रपटातील त्यांच्या सुरेल आवाजातली सर्व गाणी लोकप्रिय झाली. त्यांचा गाजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे माणूस, ज्यामध्ये शांता हुबळीकर यांच्याबरोबर चहावाला रामू ही त्यांची भूमिका होती. त्यांनी अनेक संगीत नाटकात प्रमुख भूमिका केल्या. राम मराठे चतुरस्त्र गवय्या होते. महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या ग्वालियर, आग्रा, किराणा, जयपूर या सर्व चारही प्रमुख संगीत घराण्यांची गाणी त्यांनी आत्मसात केली होती. महाराष्ट्रात रुजल्या गेलेल्या या चारही घराण्यांचे संस्कार राम मराठे यांच्या गायकीवर झाले होते. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक जोड राग गायचे. मंडळी, संगीत नाटक सुरू होण्यापूर्वी गायलं जाणारं गीत म्हणजे नांदी. नांदीला मंगलाचरण किंवा सूचक पद असंही म्हणतात. हे आशीर्वादात्मक श्लोक असतात जे नाटक सुरू होण्यापूर्वी सूत्रधार आणि नटी सादर करत असतात. ही नांदी साधारणपणे ऑर्गन आणि तबला या वाद्यांच्या आधारे गायली जाते. रसिक हो, नाटकाच्या 2 घंटा झालेल्या आहेत. फुटलाईटचा प्रकाश पडद्यावर झेपावलेला आहे. नाटकातल्या पात्रांच्या पायांच्या हालचाली पडदा आणि रंगमंच यांच्या फटीतून दिसत आहेत. तबल्याची मनधरणी झालेली आहे. उदा धुपाच्या सुगंधी वातावरणात नांदीचा सूर आपल्या मनाचा वेध घेत आहे.

या रसिक मान्य नांदीनंतर आजच्या आपल्या नाट्यगीतांच्या मैफिलीची सुरुवात करूया. संगीतकार पंडित राम मराठे यांनी राग खमाज या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या संगीत मेघमल्लार या नाटकातल्या एका पदानं. पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे पद लिहिलं आहे नाटककार विद्याधर गोखले यांनी. धीर धरी धीर धरी जागृत गिरीधारी, तारी तसे भावी कास तोच चक्रधारी. ही आहे एक भक्तिपर संगीत रचना ज्यात श्रीकृष्णाच्या गिरीधारी या रूपाचं आणि त्याच्या गुणांचं वर्णन आहे. हे नाट्यपद म्हणजे भक्ती, आर्तता, आत्मार्पण आणि अंतर्मनातल्या श्रीकृष्णाच्या प्रती जागृत श्रद्धेचं प्रतीक आहे. ऐकूया गिरीधारी कृष्णाची भक्तिभावनेने ओथंबलेली आळवणी करणारं एक

यानंतर ऐकूया संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी संगीतबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं डॉक्टर सुमन माटे यांनी बहारदारपणे गायलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं एक नाट्यपद. संगीत मदनाची मंजिरी हे नाटक शेक्सपियर यांच्या ट्वेल्थ नाईट या विख्यात नाट्याच्या आधारे लिहिलं गेलं. संगीत मदनाची मंजिरी या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 27 मार्च 1965 रोजी नाट्यसंपदा मुंबई या नाट्यसंस्थेतर्फे सादर झाला. या पदाच्या गायिका डॉक्टर सुमन गणेश माटे या संगीत निपुण नाट्यप्रवीण सुविद्य सुसंस्कृत कलावती. त्यांनी आपलं सारं आयुष्य कलेच्या आराधनेतच व्यतीत केलं. डॉक्टर सुमन माटे या एक आयुर्वेद उपचारतज्ञ डॉक्टर होत्या. मात्र त्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय, त्यांची खरी ओळख आहे ती एक निपुण गायिका अभिनेत्री दिग्दर्शिका आणि गुरु म्हणून. भावगीतं संगीत नाटकं शास्त्रीय संगीत अभिनय दिग्दर्शन अशा सर्व माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या कलारसिकांची जवळपास 80 वर्ष सेवा केली. संगीतकार बाळ माटे त्यांचे चुलत बंधू. त्यांनी दोघांनी मिळून वीणा भक्तिगीत मंडळ या नावाने पहिले भजनी मंडळ स्थापन केलं होतं. गीत रामायणाच्या मूळ आवृत्तीमधील राम जन्मलाग सखी राम जन्मला हे गीत सुमन माटे यांनी गायलं होतं. श्रोते हो, ऐकूया सुगम रागदारीचे अन रंगभऱ्या अनुरागाचे विभ्रम करीत रसिकांना एका मनोरंजक मुग्ध वातावरणात घेऊन जाणारी एक प्रहसनात्मक नाट्यरचना. शृंगार रस इथं उत्कटतेने खुलतो. या नाट्यपदात तो अत्युच्च वाङ्मयीन सौंदर्याने आणि संयमाने मांडला आहे. गायिका सुमन माटे यांनी अत्यंत सुंदर आणि सुगंधित गायकीने हे गीत सादर केलं आहे. स्वरांची नितळता, उच्चारांची स्पष्टता आणि लयीचा प्रवाह हे सगळं मिळून रसिकांना एक परिपूर्ण अनुभव देतं हे गाणं. या पदातील प्रेमाच्या भावना साक्षात झंकारासारख्या आहेत. शब्द, सूर आणि लय या तिघांनी मिळून मंजिरीच्या मनोभूमीचा एक प्राजक्त वृक्ष उभा केला आहे या पदात. हे गीत केवळ शारीरिक सौंदर्याचं वर्णन करत नाही, तर अनंग म्हणजे अंग नसलेला कामदेव आणि मदन मंजिरी या प्रतिमा वापरून ते प्रेमाच्या सूक्ष्म आणि आध्यात्मिक सौंदर्याची अनुभूती देतं. मंजिरीला तिच्या प्रियाचे सौंदर्य बाह्य रूपात दिसत असलं तरी तिचं मन त्या सौंदर्याच्या सूक्ष्म शक्तीला, त्या मोहकते मागच्या दैवी तत्वाला अनुभवतंय. हे गीत म्हणजे मराठी नाट्यसंगीतातील शृंगाराचं एक कोमलतम आणि उन्नतम दर्शन आहे, जिथं सौंदर्य फुलासारखं उमलतं आणि प्रेम स्पर्श न होता हृदयात झंकारतं. अंग अंग तव अनंग खुलवी मदन मंजिरी, देवदूत याची तात सुखद

रंगमाधुरी या नाट्यपदाच्या दुसऱ्या अंतर्यातील तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार या ओळीची संगीतकार राम मराठे यांनी केलेली स्वररचना गायिका सुमन माटे यांनी वैविध्यपूर्ण प्रकारे रंगून गायली आहे. चला रसिक हो, आपणही आस्वाद घेऊया.

मंडळी, संगीत रंगात रंगला श्रीरंग हे योगिनी जोगळेकर यांचं पहिलंच नाटक. संगीतकाराच्या जीवनावरील या नाटकाचा संगीत हाच आत्मा आहे. या नाटकात भक्ती, प्रेम आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आहे. या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 4 जानेवारी 1970 रोजी ललित कला दर्शन मुंबई या संस्थेतर्फे सादर झाला. रंगात रंगला श्रीरंग म्हणजे श्रीकृष्णाचे रूप आणि त्याच्या व्यक्तिमत्वात रंगून जाणं. हे गीत भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत संबंधाचं प्रतीक आहे. भक्ताच्या प्रेमाने भगवंतही रंगून जातो हे या गीतातून प्रतीत होतं. हे गाणं केवळ भक्तिरसाचं नव्हे तर आत्मसमर्पणाचंही प्रतीक आहे. संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातील या पुढच्या गीतातील भक्त श्रीकृष्णाच्या मुरलीच्या ध्वनीने मोहित होतो आणि त्याच्या प्रेमात रंगून जातो. श्रीकृष्णाच्या त्या मधुर बासरीचे स्वर ऐकताच भक्ताच्या मनात एक अद्वितीय भावना निर्माण होते. श्रीकृष्ण स्वतः आपल्या भक्तांच्या प्रेमात रंगून जातो हे या गाण्यातून सूचित होतं. या नाटकातील गाणी भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली असून कीर्ती शिलेदार यांच्या सुमधुर आवाजाने त्यांना विशेष उंची मिळाली आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता आणि अभिव्यक्तीने या गीताला अधिकच गोडवा प्राप्त झाला आहे. कीर्ती शिलेदार यांची सुमधुर आणि भक्तिरसाने ओतप्रोत असलेली गायकी या गाण्याला एक अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय स्वरूप देते. त्यांच्या आवाजात नाजुकता आणि गोडवा आहे जो या गाण्याच्या भावभावनांना एका उंचीवर नेतो. योगिनी जोगळेकर यांच्या शब्दांची गोडी आणि कीर्ती शिलेदार यांच्या गायकीची भावपूर्णता यामुळे हे गीत श्रोत्यांच्या मनात घर करतो. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेलं, कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं योगिनी जोगळेकर यांचं संगीत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं हे नाट्य भक्ती गीत. हरीची ऐकताच मुरली, राधिका राधिकान उरली. बासरीच्या मधुर स्वराने होणारी गाण्याची सुरुवात आणि त्यानंतरचा तारसप्तकात येणारा कीर्ती शिलेदार यांचा अतिशय गोड आणि लवचिक आवाज आणि मनस्वी तान मनाला एकदम प्रसन्न करते. ऐकूया.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीत भूषण पंडित राम मराठे यांनी राग गौड मल्हार या रागात स्वरबद्ध केलेलं विद्याधर गोखले यांचं संगीत मेघ मल्हार या नाटकातलं पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं एक सुंदर नाट्यपद. संगीत मेघ मल्हार या विद्याधर गोखले लिखित नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 13 ऑगस्ट 1967 रोजी नाट्यमंदिर मुंबई या संस्थेमार्फत सादर झाला. श्रोते हो, हे गाणं अत्यंत भावपूर्ण असून त्यात शृंगार रस आणि माधुर्याचं दर्शन होतं. हे गाणं एक प्रकारे प्रेमाची अभिव्यक्ती आहे, जिथं एक प्रेमी त्याच्या प्रियेच्या रूपात दंग झाला आहे. त्रिताल या तालातल्या आणि गौड मल्हार या रागातल्या या छोट्याशा पदाला संगीतकार राम मराठे आणि गायक वसंतराव देशपांडे यांनी खूपच सुंदर खुलवलं आहे. कुलजार नार ही मधुबाला, तनुलते वर गेंद फुलांचे यौवन ये बहराला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीत. रसिक हो, नाट्यगीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यातलं हे आहे एक भक्तिरसाने भरलेलं पद, ज्यात शिवशंकराच्या डमरूचा उल्लेख करून त्यांच्या दिव्य शक्तीचे आणि महानतेचे शब्दचित्रण केलं आहे. शिवशंकरांचा डमरू वाजत असताना ब्रह्मांडाच्या लय आणि रचनेत एक दिव्य अनुग्रह असतो, जो प्रत्येकाच्या हृदयाला शांती आणि आत्मशुद्धतेच्या मार्गावर नेतो. शिवाचा डमरू संहारक शक्तीचा प्रतीक आहे. डमरूच्या आवाजाचा ध्वनी ब्रह्मांडात आणि प्रत्येक जीवाच्या अस्तित्वात गुंजत आहे. गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी हे नाट्यपद एका गोड लयीत सादर केलं आहे, ज्यात भक्ताची भावना, शिवाचा महिमा आणि डमरूच्या आवाजाची दिव्यता व्यक्त केली आहे. गायनाची लय अत्यंत रसपूर्ण आहे, ज्यामुळे भक्तीचे आणि तात्विकतेचे गहन अनुभव श्रोते अनुभवतात. गाण्याच्या शब्द, संगीत आणि गायकीमध्ये भक्तिरस आणि शांतीची गोड अनुभूती आहे. डॉक्टर ज्योत्स्ना मोहिले राव यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली होती, तर संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी SNDT विद्यापीठात संगीताच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. त्या जयपूर ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका होत्या. त्यांनी मानापमान, सौभद्र, संत सखू, मंदारमाला, हे बंद रेशमाचे अशा अनेक संगीत नाटकांमध्ये कामे केली. संगीत मंदारमाला या नाटकाच्या सुमारे 1000 प्रयोगात त्यांनी राम मराठे यांच्यासोबत त्यांच्या शिष्याची भूमिका केली. हे संपूर्ण नाट्यपद आहे हिंदी उर्दू भाषेत. या गाण्याच्या जलद गतीमधील ज्योत्स्ना मोहिले यांचे आलाप खूपच छान असून आवर्जून ऐकण्याजोगे आहेत. हे त्यांचं सर्वाधिक गाजलेलं नाट्यपद आहे. ऐकूया संगीतकार राम मराठे यांनी राग तोडी या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं संगीत मंदारमाला या नाटकातलं गायिका ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं हे पद

श्रोते हो, यानंतर ऐकूया पारंपरिक नाट्यपदासारखं नसलेलं एक खूप सुरेख नाट्यपद. ही आहे एक उर्दू गझल. या गाण्यामध्ये बुलबुल या वाद्याचा फार छान वापर केला आहे.

जो गाण्याचा गझलचा उत्तम माहोल तयार करतो. हे आहे संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी स्वरबद्ध केलेलं संगीत मदनाची मंजिरी या नाटकातलं सुमन माटे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं बहारदार नाट्यपद गझल. ये मौसम है रंगीन ये रंगीन शाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम. ही गझल खरं तर एक प्रेमगीत आहे, पण या प्रेमगीताच्या आड कवीला काहीतरी वेगळंच सांगायचं असावं कदाचित. पाहण्याचा प्रयत्न करूया. हे गीत आहे ती आणि तो यांचं एक प्रेमगीत. या गाण्यातलं सनमने दिया जो मोहब्बत से जाम या ठिकाणी कवीला अपेक्षित सनम म्हणजे परमेश्वर असावा. गाण्यात पुढं आलं आहे ओ मीना कुमारी तुझे है कसम, पिला दे भुला दे ये दुनिया के गम. इथं मदिरेच्या पेल्यालाच मीनाकुमारीची उपमा दिलेली आहे कवीने. ही मदिरा कोणती तर ती भक्तिरसाची मदिरा. ती पिऊन जगातल्या दुःखांचा विसर पडू दे अशी परमेश्वराला प्रार्थना करत असावा कवी. परमेश्वराच्या भेटीची असणारी ओढ या गीतातून व्यक्त होते. विद्याधर गोखले यांचं मराठी, उर्दू आणि संस्कृत या तीनही भाषांवर वर्चस्व होतं, त्यामुळे ही गझल किंवा नगमा ते अत्यंत प्रभावीपणे लिहू शकले. आणि हे उर्दू भाषेतलं पद एखाद्या कसलेल्या उर्दू शायरानं लिहिलं असावं असंच वाटतं. ऐकूया रसिको.

रसिक हो, आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया संगीतकार संगीत भूषण पंडित राम मराठे यांनी राग अहिर भैरव या रागात स्वरबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं विद्याधर गोखले यांचं संगीत मंदारमाला या नाटकातलं अतिशय प्रसिद्ध असं आपल्या सर्वांच्या आवडीचं एक नाट्य भक्तिपद. संगीत मंदारमाला या नाटकाचं कथानक आहे साधारण मध्ययुगीन काळातलं राजपुतान्यातील एक राज्यामधील जनास वेठलेल्या स्त्रीद्वेष्ट्या संगीतकाराचं भाव आणि भक्तीच्या बळावर झालेलं संगीतमय मधुर परिवर्तनाचं. संगीत मंदारमाला या नाटकाचा पहिला प्रयोग 26 मार्च 1963 रोजी भरतनाट्य प्रबोधन संघ मुंबई या संस्थेमार्फत सादर झाला. हे नाट्यपद म्हणजे भगवान शंकराची केवळ स्तुती नव्हे तर शिवशक्तीचा उत्कट आविष्कार आहे. यातून शिवाची विविध रूपं, त्याचा वैराग्य भाव, त्याचं संहारक नटराज रूप या प्रत्येक रूपामध्ये एक दैवी भाव जागवतो. त्रिताल या तालामध्ये आणि राग अहिर भैरव या रागामध्ये बद्ध असलेल्या या रचनेत संगीतकार आणि गायक राम मराठे यांनी गाण्याच्या शेवटी आपल्या सुंदर आलाप आणि ताना यांनी हे गाणं अधिकच खुलवलं आहे. राम मराठे यांच्या दमदार आणि वजनदार आवाजात हे पद श्रोत्याच्या हृदयात खोलवर आदर आणि भक्तिभाव निर्माण करतो.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार प्रभाकर भालेकर आणि पंडित राम मराठे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या सुवर्ण महोत्सवी भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या सुवर्ण महोत्सवी भागाची एक झलक ऐकूया.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं. नक्षलाल पुरी यांची गीतरचना ऐकूया गुन्हा और कानून या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल कर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता। आणि

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: पहले तो आंख मिलाना.

0: थोड़ा सा शर्माना, शर्मा के चले जाना। अरे वाह वाह वाह वाह।
1: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदराने, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध। सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

त्याचा घनभरसभा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: त्याचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: आता जीवन या परमानंदाच्याही पलीकडे गेलं. सद्गुरु कृपेची मूर्तिमंत प्रचिती आली. हा गुरुप्रसाद कुठला? लौकिक नश्वर कामनापूर्तीचा नाही, तर या कामनाच आता उरल्या नाहीत. हाच अस्तित्वाचं नितळ रूप सद्गुरूंनी दाखवलं. साक्षात परब्रह्म अनुभवलं. माया ममतेच्या गाठी सोडविल्या आणि विकाराच्या तिमिराचा समूळ लोभ झाला. आता उरला केवळ केवळ प्रकाश. सत्याच्या रविबिंबावर अज्ञानाचा तिळभरही अनुस्वार उरला नाही. हेच सद्गुरूचं देणं, जन्मजन्मांतरीचं हेच हृदयीचं लेणं. परमानंदाच्याही मोहात न गुंतणारं हे मन

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.